पद्मजा फेणाणे जोगळेकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते गिरीश जोशी. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत नरहरी सोनार यांचा अभंग. संगीतकार विलासबुवा पाटील.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर माहुलींचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार अण्णा जोशी.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 6 वाजता सकाळचे दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सुमन कल्याणपुरी यांना श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे आणि आपण ऐकता आहात कार्यक्रम मंगल प्रभात. या सकाळच्या सभेमध्ये आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्रा.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आणि अशी दुर्मिळ गाणी सकाळी सकाळी ऐकायला फक्त आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी आमच्याशी जोडले गेलेले राहा प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. हा आमचा USP आहे.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेली ही देशभक्तीपर समूहरचना आत्ता आपण ऐकली आणि याबरोबरच श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आपल्या आसपासच असते, ती घ्यायला हवी आपण. काय की शोते हो, आपण लहानपणी बघा, कुणी आपल्याला रागावून बोललं तर आपण लगेच आईजवळ जायचो आणि म्हणजे आईला आपण सांगायचो की अमकांनी मला असं असं बोलले किंवा मला त्यांनी खूप रागवलं वगैरे वगैरे, असं आठवत असेल तुम्हाला. आणि मग त्याच्यावर आईचं उत्तर ठरलेलं असं, किंवा आजही आपण आपल्या मुलांना असंच उत्तर देतो, जाऊ दे, लक्ष देऊ नकोस, तू चिडलास तर आणखीन चिडवतील. किती किती किती सोपा कानमत्र होता की नाही, हो की नाही, हा. पण तो अंमलात आणणं आजपर्यंत आपल्याला जमलेलं नाही, जमत नाही, ते जमतं का, कठीण जातं. आणि तेच तर आपल्याला जमवता आलं पाहिजे. म्हणजे कधी कधी श्रोते हो आपण इतके इतके संवेदनशील होतो की कुणाच्याही कुणाच्याही वाईट बोलण्याचा, वागण्याचा आपल्या मनावर, आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या स्वभावावर, आपल्या कामावर खूप खूप विपरीत परिणाम आपण करून घेतो. म्हणजे बोलणारा बोलून जातो पण आपण मात्र रडत बसतो. आता संवेदनशील असणं हे खूप चांगलं आहे, माणुसकीच्या दृष्टीनेही खूप चांगलं आहे, पण अतिसंवेदनशील असणं आणि एखादं दुःख, एखादा प्रॉब्लेम, एखादी अडचण, त्यातच स्वतःला गुरफटून घेऊन बसून आपल्या आजूबाजूचा असलेला आनंद जो आपल्या अवतीभवती आहे किंवा चांगली माणसं आहेत आपल्या अवतीभवती, त्या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्याच्यामुळे आपली प्रगतीसुद्धा खुंटते ना. हे सगळं वेडेपणाचं आहे की नाही, हो की नाही, हां. आपल्या मला वाटतं की आपल्या मनस्थितीचे अधिकार हे विनाकारण आपण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवतो, अशा आपल्या प्रॉब्लेममध्ये गुडफटून बसण्यामुळे किंवा कुणाच्या तरी वाईट बोलण्याच्या मुळे आपले सगळे अधिकार आपल्या मनस्थितीचे आपण देऊन बसतो. आणि आपल्या म्हणजे आपल्या कामाला जोपर्यंत प्रशंसा मिळत नाही, आपल्याला जोपर्यंत कौतुक होत नाही तोपर्यंत आपल्याला असं आनंदी असं वाटतच नाही, आपण ते विसरतच नाही, हे अतिशय चूक आहे. ह्याला का आणि आजकाल तर खूप असं झालं आहे की म्हणजे समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचं झालं तर लाईक, कमेंट आणि हे सगळं, किंवा शेअर, लाईक, कमेंट, शेअर, ह्या सगळ्यांवर आपला आनंद अवलंबून आहे आजकाल. कमी लाईक आले किंवा खोचक कमेंट आली किंवा कोणी आपल्याला जाहीरपणे त्या फेसबुकवरती कोणी सल्ला दिला की आपल्या मनःशांतीला सुरुंग लागलाच म्हणून समजा, हो की नाही, हां. आता या आभासी जगामध्ये आपण एवढे गुंतून जातो की चांगलं वाईट काय आहे हे समजण्याची बुद्धी आपण हळूहळू हळू गमावून बसतो की काय हे असं सगळं होत चाललेलं आहे. आणि बघा, प्रत्येकच क्षेत्रामध्ये म्हणजे राजकारणी, सिनेमा किंवा कला, क्रीडा, ह्या आपण जगातले जितके दिग्गज लोक पाहतो, प्रसिद्ध लोक पाहतो, त्यांच्यावर कौतुकाचा जसा वर्षा होतो तसा त्यांच्यावर टीकेचाही वर्षा होतो, गॉसिप होतं, अफवा असतात त्यांच्याबरोबर. पण मोठ्या लोकांकडे जर आपण बघितलं तर ते ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष देत राहिले, त्यात अडकून राहिले, तर ते पुढे जातील का? नाही ना. तर जगण्याची अमर्याद, आनंदाची अमर्याद अनुभूती ही आपल्या आसपासच असते आणि ती आपल्याच हातात असते, नाही का? जगूया आनंदी आणि राहूया

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आमच्याचे असे कार्यक्रम सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात बदक पालन फायदेशीर उद्योग, 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये HPV वॅक्सिनेशन अवेअरनेस भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे, 6:50 परिसरमध्ये पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी यात सहभाग तृप्ती देशपांडे यांचा, 7:00 EC अक्षर रसिकेमध्ये पुस्तकं कालची आणि आजची या मालिकेमध्ये माझं संगीत या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:45 प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले, 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 42, 11:05 सहसंवाद कार्यक्रम, 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात गुणसागर गंभीर यामध्ये पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षा सांगते निमित्ताने त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत याचा भाग पहिला, ही मुलाखत घेतली आहे नेहा खरे यांनी. 12:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी कार्यक्रमात वाढत्या वयासोबत बदलत गेलेली स्वप्न याविषयी, 6:30 साहित्य सौरभमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांची मुलाखत, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम याविषयी निलेश राठोड यांची मुलाखत आणि रसायनविरहित कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्लीहून, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये 10:30 मानस विश्वरूप यांचं गायन राग बिलावल, 2:30 अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन राग विजय, 5:02 वृंदा मुंडकर यांचं गायन राग पूर्वा, 10:00 विदुषी एन राजम यांचं व्हॉलिन वादन राग जो आणि 10:30 गीता जावडेकर यांचं गायन राग मारू बिहाग. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 34, सांताक्रूज इथं 34, किमान तापमान कुलाबा इथं 26, सांताक्रूज इथं 27° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील आणि उपनगर

0: नगरांमध्ये वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकऱ्यांना आता कोंबड्यांप्रमाणे बदक पालन हाही एक चांगला जोडधंदा होऊ शकेल. बंदिस्त बदक पालनाने शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल. कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या आहारविषयक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे दूध, अंडी, मांस या पूरक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज असं चित्र दिसून येतं की परदेशी संस्था भारतातील बाजारपेठांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यंत्रसामग्रीबरोबरच खाद्यपदार्थ, शीतपेयांची बाजारपेठ ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अशावेळी भारतीय शेतकऱ्यांनी देखील विविध कृषी उद्योग, कृषी माल प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मांसजन्य पदार्थ यांच्या प्रगतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. देशी बदकं सरासरीने दरवर्षी 130 अंडी घालतात. देशी कोंबड्यांपेक्षा हे प्रमाण सरासरीने 50 अंडी जादा असे आहे. बदकाच्या अंड्यांचे सरासरी वजन 55 ते 60 ग्रॅम आढळते. देशी कोंबडीच्या अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्नघटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं कारण काही प्रमाणात पाण वनस्पती आणि मासे हा बदकांचा आहार आहे. त्याचबरोबर जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, कृमी, कीटक इत्यादी वेचून खातात आणि पोट भरतात. बदकांचं उत्पादनक्षम आयुष्य जास्त म्हणजे 350 दिवस आहे. कोंबड्यांच्या सोयीचा विचार केल्यास बदकांना कमी सोयी सुविधा असल्या तरी चालतात. बदकं तशी काटकच, ती पक्ष्यांच्या आजाराला कमी बळी पडतात. ज्या जागा पाणथळ आहेत, जिथे नदी, नाले, ओढे सतत वाहत असतात, अशा जागा बदक संगोपनाला उत्तम असतात. पाणवठे, तळी यात वाढणाऱ्या बऱ्याचशा अनावश्यक वनस्पतींचा वापर बदक आहार म्हणून करत असल्याने जलशुद्धीला हातभार लागतो. त्यादृष्टीने 40 आर जलाशयासाठी 6 ते 10 बदकं पुरेशी होतात. मात्र काही वनस्पती, विशेषतः वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस इत्यादींचा नाश बदकांद्वारे होत नाही. मिश्र शेतीचा प्रयोग बदक पालनासह करता येतो. उदाहरणार्थ तळ्यात बदके आणि मासे पालन करणे, भात शेतीमध्ये बदकं आणि मासे संगोपन करणे, बदकांची विष्ठा माशांसाठी उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडते. यासाठी 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रात किमान 200 ते 300 बदकं ठेवावीत. बदकांची पिसं मऊ आणि लहान आकाराची असतात. उशांसाठी, गाद्यांसाठी किंवा खेळणी शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी वापरता येतात. भारतात बऱ्याच भागात मुख्यतः पारंपरिक पद्धतीनेच बदक संगोपन केलं जातं. साधारणपणे ज्या भागात पाणथळ जमिनी आहेत, नद्या, नाले, ओढे वाहत असतात, अशा भागात आणि मुख्यतः भात पिकवणाऱ्या राज्यात बदक पालन आढळतं. बदकांची अंडी खुडूक कोंबडीद्वारे उबवून घेतली जातात. एकावेळी 12 ते 15 अंडी उबवण्यास ठेवतात. अंडी उबवणुकीचे प्रमाण 60% आढळतं. अंडी उत्पादनासाठी इंडियन रनर आणि खाकी कॅम्पेल या जाती प्रसिद्ध आहेत. कोंबड्यांच्या पिल्लाप्रमाणेच बदकाच्या पिल्लांना देखील किमान 3 आठवडे वयापर्यंत सुरुवातीला उबेची गरज असते. त्यासाठी कोंबड्यांची मादी स्वतः पिल्लांना उब पुरवते किंवा कृत्रिम उबघराचा वापर करावा लागतो. 4 आठवडे वयानंतर पिले स्वतंत्रपणे उबेशिवाय वाढू शकतात. बदक हा सतत खाद्य शोधून खाणारा पक्षी असल्याने तो त्याच्या गरजेच्या 15% ते 100% अन्न स्वतः मिळवतो. त्यासाठी तो जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, गवताचं आणि तणांचं बी, जमिनीवरील कीटक, अळ्या, तळ्यातील छोटे मासे अशा विविध प्रकारच्या आहाराचा उपयोग करतो. त्यामुळे मुक्त पद्धतीत आणि अर्धमुक्त पद्धतीचे संगोपन नफ्याचे असते.
0: बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे, तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती.

0: टीम नियुक्तवान। फीफा विश्व कप चषके केप वर्डे उरुग्वे च अनयोः दलयोः स्पर्धा तत्र द्वि-द्वि अंकेन समतायाम् अभवत् इति वार्ता।
1: नमस्कार।
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजलेले आहेत। आता IC अक्षरे रसिके हा कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी आज आपल्याला ओळख करून देत आहेत माझे संगीत या पुस्तकाची.
1: माझे संगीत हे तसं जुनं पुस्तक आहे, पण आपल्याकडल्या चित्रपट आणि संगीत विषयक पुस्तकांमध्ये त्याचं स्थान खूप वरचं म्हणावं लागेल. आत्मकथनात्मक पुस्तकांचं नेहमी महत्व असतं, पण जी क्षेत्र पाहणं सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि ज्या क्षेत्रांबद्दल त्याच्या मनात कायमच कुतूहल असतं, अशा क्षेत्रांबद्दल कोणी लिहिलं तर ते वाचण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या पुस्तकांचं आणखी एक महत्व म्हणजे जर सांगणारा पुरेसा निरपेक्ष असेल तर ती एक प्रकारे इतिहासाची नोंद देखील असते. संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचं आत्मकथन माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन हे असं महत्वाचं पुस्तक आहे. केशवराव प्रभात फिल्म कंपनीबरोबर काम करायला लागले तेव्हा मूकपटांचा काळ संपून चित्रपट नुकताच बोलायला लागला होता. त्या काळात मराठी आणि हिंदीतही प्रभातचं मोठं नाव होतं. व्ही शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या अमृत मंथन या 1934 चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली आणि या संस्थेतल्या अनेक महत्वाच्या चित्रपटांवर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारखे चित्रपट केशवराव भोळेंनी केले. व्ही शांतारामांची सामाजिक चित्रपटांची त्रयी कुंकू, माणूस आणि शेजारी ही प्रख्यात आहे. त्यातल्या कुंकू चित्रपटालाही केशवरावांनी संगीत दिलं. बोलपटाच्या सुरुवातीचा आणि मराठी चित्रपटांमधला हा विशेष काळ आहे. केशवरावांनी आपल्या कथनात तो मांडल्याने चित्रपट अभ्यासक आणि रसिक या सर्वांसाठीच हे लेखन फार उद्बोधक झालंय. जेव्हा कोणी आपलं चरित्र लिहितं तेव्हा त्याचा बराचसा भाग हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट रंगवण्यातही जाऊ शकतो, आणि जरी तो भाग महत्वाचा असला तरीही विशिष्ट क्षेत्राबद्दल त्यातून मिळणाऱ्या माहितीला मग मर्यादा येते. केशवरावांचं पुस्तक जरी आत्मकथनात्मक असलं तरी ते त्यांच्या कामाबद्दल असल्याने संपूर्णपणे या क्षेत्राशी आणि विशेष करून प्रभातशी जोडलेलं राहतं. प्रभात सोडल्यानंतरचा काळ नाट्यसंगीत हा भागही त्यात काही प्रमाणात आहे, पण तिथेही केशवरावांचं लेखन आपल्या व्यावसायिक आयुष्यावरच केंद्रित झालेलं आहे. केशवरावांची भाषा अतिशय साधी, सर्वांना कळेल अशी आहे. शक्यता असूनही ते टर्मिनॉलॉजीत अडकत नाहीत आणि सोप्या शब्दात आपले अनुभव मांडतात. तेव्हाचं तंत्र, तंत्रज्ञान या गोष्टी आज वापरल्या जात नाहीत हे खरं आहे, पण इथे विशेष महत्व आहे ते अनुभवाला, संकल्पनेच्या पातळीवर केलेल्या विचाराला. त्यामुळे बारकावे जरी बदलले तरी त्यांनी मांडलेल्या अनुभवाचं महत्व काही कमी होत नाही. त्या काळाचं आकलन होण्यासाठीही आपल्याला केशवरावांच्या विवेचनातून मदत होते. एक उदाहरण द्यायचं तर शांताराम बापूंना सामाजिक त्रयी का करावीशी वाटली याबद्दल केशवरावांनी लिहिलंय. प्रेमाचा बडेजाव वाढवणाऱ्या देवदास सारख्या कादंबऱ्यांच्या अंमलाखाली तरुण पिढीचा ध्येयवाद संपत चाललाय असं शांताराम बापूंना वाटत असे. या पिढीला त्यांचा योग्य मार्ग दाखवणं ही त्रयी मागची एक प्रेरणा होती. माझे संगीतमध्ये कुंकू चित्रपटावर दोन प्रकरणं आहेत. त्यातलं एक फक्त पार्श्वध्वनीवर आहे. कुंकूमध्ये पार्श्वसंगीताचा वापर नाही. जिथे ते आहे तिथे ते संगीत कुठून आलं याचं वास्तववादी स्पष्टीकरण आहे. एरवी संहितेतले चढ उतार पार्श्वसंगीतातून म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअरमधून अधोरेखित केले जातात. इथे हे काम पार्श्वध्वनीतून म्हणजे साऊंड इफेक्ट्समधून कसं करण्यात आलं, त्यासाठी कोणते ध्वनी वापरले, ही सारी प्रक्रिया कशी होती याबद्दल या प्रकरणातून आपल्याला सगळं तपशीलवार कळतं. या प्रकारची रंजक आणि तरीही आपल्याला काही नव्या गोष्टी दाखवणारी, नवं काही उलगडून दाखवणारी पुस्तकं दुर्मिळ असतात. त्या दृष्टीने केशवरावांचं लिखाण लक्षात घ्यायला हवं.
0: माझे संगीत गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोत हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
3: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
1: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दी नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 108व्या स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी

नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: मैं कैसे कैसे.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
3: कैसे कैसे मैं कैसे कैसे.
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला ॲक्सेप्ट पण केलं आहे. तर ॲक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशाकशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरीसुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे

0: आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत, आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे, आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: आणि मेन म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योगसारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: बिलकुल, सुचेता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात ते म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातारं झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो.
1: अच्छा.
0: म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थवृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धाप काळ जो आहे तो व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी. आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धाप काळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आत्ता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो. किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण ऍक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं.
1: अच्छा,
0: नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
1: तरुण पिढीला असं वाटत असते की ते म्हाताऱ्या लोकांचं काम,
0: ते माझं काम नाही. पण असं नाही आहे, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
1: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
0: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा.
1: अच्छा,
0: त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूममध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूममध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काय करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सकाळची 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मुरले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 1940 दशकात एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होता। आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध कसं काय झालं?
2: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे। आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते। आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला। आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली। प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देत ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला। आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत ह्याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं। आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले। ब्रिटिश पूर्व काळ होता तो, ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची। तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या, त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98-747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, हे जेव्हा तुम्ही लोणचं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
2: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया। एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही। झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली। त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली। त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची। आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
1: बरोबर
2: असंच सगळ्यांच्या मनात होतं। तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल। तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का।
1: अच्छा।
2: आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया, आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं। आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली।
1: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार याबद्दल काहीच शंका नाही। श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर मसालेवाले हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार प्रभात, त्यानंतर मॉर्निंग न्यूज आम्ही सहक्षेपित करणार आहोत, आणि ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा। या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त। अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात। मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता। पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख। आता सविस्तर बातम्या। आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे। कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं। या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली। विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे। याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले। देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली। यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं। यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो। तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला। योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे, असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली। नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती। संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला। दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं, तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला। इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली। यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला। तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले। इस्रायलमध्ये नियमित योग साधकांची संख्या मोठी आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत। समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील, विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली। या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली। या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले। महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे। बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला। बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील, अशी घोषणा शिंदे यांनी केली। तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच

करण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तवाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा.

0: या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया प्रतिभा दवलियाना.

निंगळे यांनी गायलेलं हे गाणं होतं सौमित्र यांचं, संगीतकार मिलिंद निंगळे. आणि आता ऐकूया आशालता करलगीकर यांना.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली ही देशभक्तीपर रचना होती आणि याबरोबर श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा ऐकूया तिसरा भाग.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिलेली इंग्रजी पुस्तकं वाचताना एम ए झेड ए जी ओ एन हे स्पेलिंग बघून चार चौघांप्रमाणे मीही माझगाव किंवा माझगाव असाच उच्चार केला. पण एम ए झेड ए जी ओ एन या स्पेलिंग कडे नीट लक्ष गेल्यावर मात्र सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असं मला वाटलं. पण नंतर माझ्या वाचनात 1914 साली डी आर वैद्य यांनी लिहिलेलं द बॉम्बे सिटी लँड अँड रेव्हेन्यू ऍक्ट हे पुस्तक आलं. हे 1876 साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक. आणि त्या पुस्तकातला माझगावचा उल्लेख एम ए झेड ए जी ओ एन असा केलेला दिसला तेव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठीक आहे, तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे, त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्यानं घ्यायला हवी आहे हे लक्षात आलं. कायद्याचं पुस्तक लिहिताना अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे योजना आणि तपासणी केली जाते. ह्या पुस्तकातही माझगावचं स्पेलिंग एम ए झेड ए जी ओ एन असं केलेलं पाहून मला त्या स्पेलिंगमध्येच माझगाव नावाचं उगमस्थान असावं असं वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने विचार धावायला लागले.
2: अधिक खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या माझगाव डॉक लिमिटेड या उपक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माझगाव शब्दाचं स्पेलिंग तिथं कसं केलं आहे ते तपासलं. तर तिथंही एम ए झेड ए जी ओ एन हेच स्पेलिंग. ही भारत सरकारची संस्था आहे, तिच्या नावात अशी चूक असूच शकत नाही. मग यानंतर मी माझगाव डॉक मध्ये नोकरी करत असलेल्या काही परिचितांना माझगावचं स्पेलिंग विचारलं तर त्यांनी एम ए झेड ए जी ए ओ एन असं स्पेलिंग असल्याचं सांगितलं. हयातभर माझगाव डॉक मध्ये नोकरी करूनही हा स्पेलिंग मधला फरक त्यांच्या लक्षात आला नव्हता. माझगाव या नावाच्या व्युत्पत्तीबद्दलचं गूढ आता वाढतच चाललं. एम ए झेड ए जी ओ एन या शब्दाचा अर्थ होतो तरी काय हे इंटरनेटच्या माध्यमातून मी शोधायला सुरुवात केली.
1: जसजसा मी हा शोध घेत गेलो तसतसा एम ए झेड ए जी ओ एन ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं, कारण पोर्तुगीजांचा माझगाव बेटावर अंमल होता, तिथं त्यांच्या संस्कृतीचा पगडाही होता. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहरावाचा, खाद्य संस्कृतीचा प्रभाव प्रजेवर पडत असतो. त्याशिवाय नवीन वसाहत केल्यास त्या वसाहतीला आपली नावं देणं किंवा तिकडची जुनी नावं बदलून आपल्या भाषेतली वा संस्कृतीतली नावं देणं हे जगभरात घडत आलंय. उत्तरेतल्या मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरा गावांच्या नावावर पडलेला आपल्याला दिसतोच. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगीज

0: संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजही जाणवतो. तसाच MAZAGON या माझगावच्या नावाशीही पोर्तुगीजांचा संबंध असावा अशी दाट शंका मला येत गेली.
1: आणि इंटरनेटवर शोध घेत असताना माझं लक्ष मोरोक्को या आफ्रिका खंडातल्या एका देशानं वेधून घेतलं. या देशाच्या उत्तर पश्चिम भागात बर्बेर नामक तिथल्या जमातींचा एक प्रदेश आहे. ही जमात आदिवासी. बर्बर हे काही त्या जमातीचं मूळ नाव नव्हे, ते नाव त्यांना ग्रीकांनी बहाल केलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ जे ग्रीक नाहीत ते, म्हणजेच नॉन ग्रीक असा होतो. या बर्बर लोकांच्याही अनेक टोळ्या होत्या. त्यातल्या प्रत्येक टोळीला वेगळं नाव होतं. ग्रीकांच्या प्रभावामुळं त्यांचा सामूहिक उल्लेख बर्बर असा केला जाई. आता आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यातल्या लोकांचा सरसकट उल्लेख मद्रासी म्हणून करतो. तसंच ग्रीकांप्रमाणे इतरही काही परकीय लोक या बर्बर लोकांना आमाझिग, माझियस, मार्क्सियस, माझासेस, मॅझॅक्स अशा विविध नावानं संबोधायचे. या प्रभावाखाली येऊन कालांतरानं बर्बर लोकही स्वतःचा उल्लेख इमाझिघेन किंवा माझिघ असा करीत. आता नावं काही असोत, त्यांचा मूळ अर्थ आदिवासी किंवा मूल निवासी असा होतो.
0: 16व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच साधारण 1502 मध्ये युरोपातले पोर्तुगीज दर्यावर्दी व्यापारासाठी नवीन भूमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले. या मोहिमेत त्यांनी वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख इमाझिघेन असा करणाऱ्या बर्बरांची भूमी त्यांनी ताब्यात घेतली. हे लोक स्वतःचा उल्लेख माझियेन किंवा माझिघेन असं करतात हे लक्षात घेऊन पोर्तुगीजांनी त्या जागेला माझिघेन असं म्हणायला सुरुवात केली. लिहिताना मात्र MAZAGON किंवा MAZAGAO असं लिहिलं.
1: असं होऊच शकतं. एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नावात आणि त्या नावाच्या उच्चारात प्रत्येकाच्या भाषा सवयीनुसार बोलताना थोडा फरक पडतोच. नावाचा उच्चार ऐकण्यात झालेला फरक लिखाणातही उतरतो आणि मग तोच पुढे कायम होतो. आपल्याकडे शिवचं पोर्तुगीजांनी सायन केलं आणि पुढे सायन म्हणूनच ते प्रचलित झालं. तसंच काहीसं मोरोक्कोत घडलं असावं. पोर्तुगीजांच्या काळात जगाच्या नकाशावर पहिलं माझगाव किंवा माझा गान अवतरलं आणि ते पुढची 267 वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत माझा गाव किंवा माझा गान या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे बर्बराची किंवा मूळ निवासींची भूमी. सन 1769 मध्ये ही पोर्तुगीज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मोहम्मद बिन अब्देल्ला यानं ताब्यात घेतली आणि त्यानं या जागेचं नाव अल जदीदा असं बदललं. तोवर म्हणजे तब्बल 267 वर्ष तो भाग माझा गाव किंवा माझा गान म्हणून ओळखला जात होता.
0: या सगळ्याचा आपल्या मुंबईतल्या माझगावशी काय संबंध आहे हे ऐकूया पुढच्या भागात.
2: माझगाव हे नाव आलो कुठून याविषयीच्या गोष्टीचा तिसरा भाग आज आपण ऐकला. उद्या ऐकूया याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापते. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सीत 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. सकाळचे 9:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: झेंडा या सिनेमातलं अरविंद जगताप यांचं हे गाणं होतं. ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेले, संगीतकार अवधूत गुप्ते.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत होतं झेंडा या चित्रपटातलं. आणि याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद्दा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद.
6: सहज संवाद.
0: सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आम्ही आपल्याशी बोलत आहोत. भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांचं हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं.

0: सुरेश भट यांची ही रचना होती, आशा भोसले यांनी गायलेली, संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: सहज संवाद बुधवारी 24 जूनला सकाळी 11:05 आपल्या भेटीला येत आहेत उद्योजक, ख्यातनाम गिर्यारोहक, प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये. विषय असणार आहे तरुणाईच्या करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. तेव्हा जोडले गेलेले रहा प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीबरोबर. आत्ता आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.

आरती प्रभू यांची दोन गाणी श्रोते हो आपण ऐकली. श्रोते हो आरती प्रभू, ग्रेस गदी माडगुळकर, असं अभिजात गाणं लिहिणारे, कविता लिहिणारे आणि संगीत देणारे अनेक दिग्गज संगीतकार आणि अशी दुर्मिळ गाणी आणि असं अभिजात संगीत फक्त आणि फक्त प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. हाच आमचा USP आहे, तेव्हा आमच्यासोबत जोडले गेलेले राहा.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला माळावरचं फूल या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी

कार्यक्रमात यानंतर ऐकूया चल रे लक्षा मुंबईला या चित्रपटातलं लता मंगेशकर सुरेश वाडकर आणि सहकारी यांनी गायलेलं शांता शिळके यांचं गीत संगीत अनिल मोहिले यांचं

0: वार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर झेंडा या चित्रपटातलं अरविंद जगताप यांचं गीत, गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते।

फुल त्यांनी हटकून गडी होता मराठी।

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज.

0: सहज संवाद,
1: सहज संवाद।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जयत्रेच्या इतिया चित्रपटातलं आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मुक्ता या चित्रपटातलं रवींद्र साठे जयश्री शिवराम यांनी गायलेलं नाद हो महानोऱ्यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात आत्ता आपण मानस विश्वरूप यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग बिलावल. त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली आहे. मध्यलय अध्यातालात आणि तराना 3 तालात निबद्ध आहे. मध्यलय अध्याताल बोल आहेत सुमरन कर भज राम नाम को. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मानस विश्वरूप यांचं गायन राग बिलावल.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मानस विश्वरूप यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग बिलावल आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आमच्या केंद्रावरून दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

श्रोतेहो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपण वसंत देसाई यांच्या सांगीतिक कारकिर्दीबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. काही हिंदी मराठी गीतंसुद्धा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, वसंत देसाई हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत मान्यवर असे संगीतकार होते. त्यांचा जन्म 9 जून 1912 सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनवडे इथे झाला. आपल्याला हे सगळं माहिती आहे, पण तरीही एकदा त्यांची ओळख करून देताना हे सांगावंसं वाटतं, कारण सुरुवातीला त्यांनी अभिनय आणि गायन केलं, परंतु पुढे संगीत दिग्दर्शनात त्यांनी आपलं स्वतंत्रशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतावर आपल्याला एकूणच शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि आत्ता आपण जे गाणं ऐकलं त्या भक्तिसंगीतात सुद्धा या सगळ्या शास्त्रीय संगीताचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांना संगीत दिलं, अनेक हिंदी चित्रपटांना संगीत देऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ख्याती मिळवलेली आहे. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं लक्ष्मण रेषा या चित्रपटातलं, लक्ष्मण रेखा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीताची खासियत म्हणजे शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया, मराठी लोकसंगीताचा सुरेख वापर आणि शब्दप्रधान चाली, आणि त्यामुळेच त्यांची गाणी आजही गाण्यांच्या कार्यक्रमात आणि संगीत मैफिलीमध्ये आवर्जून गायली जातात, ऐकलीही जातात.

हिंदी मराठी चित्रपट संगीतात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि भावसंगीत यांचा सुंदर संगम त्यांनी आपल्या संगीतामध्ये घालून दिला. आत्ता आपण ऐकलंच असेल हे गीत, म्हटलं तर नाट्यगीत म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशय भक्ती अशी भरलेली होती. श्रोत्या हो, त्यांनी सुरुवातीला प्रभात फिल्म कंपनीमध्ये अभिनेता गायक म्हणून काम केलं आणि नंतर संगीत दिग्दर्शनाकडे ते वळले. त्यांनी अनेक अजरामर अशी गीतं दिली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आजही त्यांचं नाव त्यांच्या या संगीताबद्दल घेतलं जातं. संगीतकार वसंत देसाई यांनी हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर अशी गीतं दिली आहेत. विशेषतः त्यांनी व्ही शांताराम यांच्या चित्रपटांसाठीसुद्धा बरेच संगीतबद्ध केलेली गाणी आहेत. आत्ता आपण एक गाणं ऐकणार आहोत, ते आहे तूच माझी राणी या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, अर्थातच संगीत वसंत देसाई यांचं आहे.

वसंत देसाई यांचं बालपण कोकणातल्या कुडाळ या परिसरात गेलं आणि लहानपणापासून त्यांना कीर्तनं, भजन, लोकगीतं आणि दशावतार तसंच नाटकांची आवड होती. त्यांच्या आजोबांचा लोकसंगीत आणि कीर्तनाचा प्रभाव त्यांच्या संगीतावर पुढे आपल्याला स्पष्टपणे दिसत होता. वयाच्या 17व्या वर्षी पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी अभिनेता, गायक आणि विविध तांत्रिक कामात सहभाग घेतला. अयोध्येचा राजा, धर्मात्मा, संत ज्ञानेश्वर यासारख्या चित्रपटात त्यांनी भूमिकासुद्धा केल्या आणि नंतर संगीत दिग्दर्शनाकडे त्यांची ओढ त्यांना जाणवली आणि नंतर पूर्ण वेळ संगीतकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली.

त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय स्तरावरती मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय संस्कृतीची मुळं कायम घट्ट झालेली आपल्याला दिसतात. अत्यंत साधे आणि शिस्तप्रिय असे वसंत देसाई, प्रसिद्धीपेक्षा कामाला त्यांनी अधिक महत्त्व दिलं आणि संगीत साधना हीच उपासना मानून नवोदित कलाकारांना प्रोत्साहनसुद्धा त्यांनी दिलं. संगीताबद्दल त्यांची निष्ठा विलक्षण होती. एका एका गाण्यासाठी अनेक दिवस ते मेहनत घेत असेल आणि त्यांच्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं सगळ्यांना आवडणारं एक माइलस्टोन असं त्यांचं गाणं देशभक्तीपर हे गीत आता ऐकूया.

मोठ्या ऑर्केस्ट्राचा सुरेख वापर करून आपल्या सगळ्यांमध्ये स्फूर्ती आणणारं असं हे देशभक्तीपर गीत. अजून एक गीत इथे मला आता आठवतंय, धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं. खरं तर त्याच्यामध्ये खूप मोठा ऑर्केस्ट्रा नाही आहे, पण शब्द आणि संगीत आपल्याला भावून जातं.

0: ते हो अजून एक आपलं थोडंसं विस्मरणात गेलेलं हे वसंत देसाई यांचं यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आहे. भारा तांबे यांची ही रचना ऐकूया.
1: मुलांनो आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका. एक दोन तीन चार. या या बालानो या.

गीतात सहकलाकारांच्या बरोबरच वसंत देसाई यांचा आवाजही तुम्ही श्रोतेहो ऐकला असेल. अनेक भारतीय शास्त्रीय श्रोतेहो भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रभाव त्यांच्या संगीतामध्ये आपल्याला दिसतो. भजन लोकसंगीत आधारित बरीच गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. त्यांच्या चाली त्यामुळेच लक्षात राहतात. थोड्या वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या थोड्या वेगळ्या ढंगाने असलेल्या ह्या चाली आहेत. हे पण गाणं आत्ता जे आपण ऐकणार आहोत तेही असंच थोडंसं वेगळं, शोभा गोरटू यांच्या स्वरातलं.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आपण ऐकता हा कार्यक्रम सहज संवाद आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
4: ताई, नोकरी मिळाली.
5: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
4: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
5: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
4: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
5: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
4: पण ताई,
5: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
4: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
6: आरबीआय म्हणते
7: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: सहज संवाद कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आज आपण बोलत आहोत संगीतकार वसंत देसाई यांच्याबद्दल. अमर भूपाळी, श्यामची आई, मोलकरीण, छोटा जवान, कांचनगंगा, लक्ष्मण रेखा यासारख्या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आणि त्यातली गाणी आजही आपण तितक्याच आनंदाने गात असतो. श्यामची आई हा त्यांचा गाजलेला चित्रपट, त्यांनी संगीतबद्ध केलेला. त्या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं प्रके आत्रे यांचं गीत ऐकूया.

भारतीय शास्त्रीय संगीत, वाद्यवादन आणि चित्रपट संगीताची सखोल जाण यामुळे ते लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे प्रमुख संगीतकार बनले. व्ही शांताराम यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. झनक झनक पायल बाजे, दो आखे बारा हात, गुंज उठी शहनाई, संपूर्ण रामायण, आशीर्वाद, गुड्डी यासारख्या चित्रपटांना संगीत वसंत देसाई यांचं आहे.

1966 संयुक्त राष्ट्रसंघात गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांनी सादर केलेल्या मैत्री भजन या रचनेला वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं आणि हा त्यांच्या कारकिर्दीतला एक ऐतिहासिक क्षण किंवा त्यांची कामगिरी असं म्हणता येईल. श्रोतेहो, वसंत देसाई हे अत्यंत साधे आणि शिस्तप्रिय संगीतकार होते. प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्त्व देणारे, संगीत साधना हीच उपासना मानणारे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारे आणि संगीताबद्दलची त्यांची निष्ठा ही विलक्षण होती. एकेका गाण्यासाठी अनेक दिवस ते मेहनत घेत आणि म्हणूनच आजही ती गाणी आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतात.

सहज संवाद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार मित्रांनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मटेंनो श्रोते हो गुणसागर गंभीर. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सूर ताल लय तान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सूरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्हीही वर्षातही सातत्याने करत आहेत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होतंय. या निमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवरी अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली.
0: अरे वा.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीसं काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते, अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले.

पहिलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले, त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडं गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता आणि प्रचंड आवड. किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा.

0: वर्षा, ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर, एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो, आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे,
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात असते,
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती भाती, आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं, जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रा

0: प्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची, एक प्रकारची
1: शिस्तप्रिय.
0: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा, म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकरबुवांची शिस्त करडी होती. हां, म्हणजे
1: दरारा असायचा.
0: दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते, आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
1: बर.
0: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार,
1: अच्छा,
0: हां
1: मग त्या सुद्धा
0: हो
1: निळकंठ बुवांच्या
0: हो
1: शिष्या.
0: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्याबद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे, आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे, आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की
0: हो,
1: न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
0: अगदी
1: आणि
0: अगदी
1: त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत असत.
0: शिकवत असत.
1: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
0: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी MA करत होते, त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे MA वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं MA पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे, खरं तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना, असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग्ज असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत, त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा,
0: हां, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि
1: बर.
0: माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती, त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे
1: पण हाही मोठेपण आहे ना, म्हणजे
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या
1: चिठ्ठ्या.
0: छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते,
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आत्ता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं
1: अच्छा.
0: कुठे ऐकलं तुम्ही, तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा ते
0: नाही, मला
1: गाणं?
0: माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे, आणि ह्या फार चांगली गोष्ट, म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो, आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 वाजता येईन,
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं, तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच
1: अच्छा.
0: माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हां, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं, सगळं वाईट वाईट काय आहे ते. आणि
1: कसं असतं ना, म्हणजे
0: हो
1: तुम्ही
0: अगदी
1: आधी गाणं शिकलेल्या
0: हो
1: होतात, पदवी सुद्धा घेतलेली
0: हो
1: होती.
0: पदवी सुद्धा घेतलेली होती, तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं
0: खरंच
1: होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे
1: काळ
0: खरंच
1: बदललं
0: खूप
1: आहे.
0: बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात. तर मी सांगू का, मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं, ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना, म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं,
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा,
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते. ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र.
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं आणि ते कुठे वापरायचं कसं वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा आता ए माथे जड चंद, हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. 3 मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो 3 मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे,
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो, तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी, तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राध असं कधीतरी मी म्हणायचे, तर ते म्हणे असं कसं, तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा, असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे, असेल राधा गवळण वेळी, असेल राधा गवळण वेळी, मग ते तसं नको का, असेल राधा गवळण वेळी तो असेल हा शब्द. किंवा 4 अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत. आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होतात त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची ना
0: सगळी भावसंगीताची. हो हो हो,
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर, ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच अगदी. 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे क्लासिकल संपायला.
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो, किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्डमध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळभर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो, की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे, आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ईचा, ह्रस्वदीर्घाचा, लघुगुरूचा विचार करायचा आहे.

क्लास सिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते हो ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं,

0: गुणसागर गंभीर पंडित निळकंठभाऊ अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमनमधली एक बंदिश आहे.

0: कैसे
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय. मैं त्याच्यात तो आर्जव हे
0: हाँ
1: सगळं, त्या
0: हो
1: समजावण्यातलं हे
0: होय होय
1: तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, पण
0: यस
1: त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होतं असावं, नाही का? तुम्हाला गुरूंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे.
1: हां.
0: ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा,
0: त्यामुळे मी फारसा कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं फार.
0: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती,
1: हां.
0: कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा. त्यात आम्ही सगळे गायचो, मग नंतर शेवटी ते गायचे, किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफलीसुद्धा ऐकलेल्या आहेत.
1: हां.
0: त्याच्या मी तानपुर्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी केल्या.
1: करायचे ते.
0: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथबुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथबुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे,
1: हां.
0: क्लासिकल गात असताना सुद्धा, की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून, आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्याबरोबरीचे, म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला, आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर नीळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हां, ॲक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हणले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं. या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्याकडून त्यांना ही संथा मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण.
1: खूपच खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
0: हा, म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे
1: हो.

0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हां काल ह्यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते. त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्तिशिलेदार.
0: हो, कीर्तिशिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.
1: वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणारे आपण या पावसाच्या हजेरीनेही सुखावलो. अशाच छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने चौथ्या मिनिटाला तर सुली

आता टेप्पोने 15व्या मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात एकूण 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1459 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

वचनो श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:05:32 झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत प्रभाकर जोग यांचं आहे।

कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

संसार या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. आजच्या कार्यक्रमात थोरली जाऊ, कैवारी, मुंबईचा जावई संसार आणि आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील. राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर

केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे, तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल
तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी

भिडे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोड मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA ने फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भोतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता 20 मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सून

0: पूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गोपाळ कौशिक यांनी गायलेलं गीत ऐकूया.

रंजना चोगळेकर यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी आज आपल्याला ओळख करून देत आहेत माझे संगीत या पुस्तकाची.
1: माझे संगीत हे तसं जुनं पुस्तक आहे, पण आपल्याकडल्या चित्रपट आणि संगीत विषयक पुस्तकांमध्ये त्याचं स्थान खूप वरचं म्हणावं लागेल. आत्मकथनात्मक पुस्तकांचं नेहमी महत्व असतं, पण जी क्षेत्र पाहणं सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होत नाही आणि ज्या क्षेत्रांबद्दल त्याच्या मनात कायमच कुतूहल असतं, अशा क्षेत्रांबद्दल कोणी लिहिलं तर ते वाचण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या पुस्तकांचं आणखी एक महत्व म्हणजे जर सांगणारा पुरेसा निरपेक्ष असेल तर ती एक प्रकारे इतिहासाची नोंद देखील असते. संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचं आत्मकथन माझे संगीत रचना आणि दिग्दर्शन हे असं महत्वाचं पुस्तक आहे. केशवराव प्रभात फिल्म कंपनीबरोबर काम करायला लागले तेव्हा मूकपटांचा काळ संपून चित्रपट नुकताच बोलायला लागला होता. त्या काळात मराठी आणि हिंदीतही प्रभातचं मोठं नाव होतं. व्ही शांतारामांनी दिग्दर्शित केलेल्या अमृत मंथन या 1934 चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली आणि या संस्थेतल्या अनेक महत्वाच्या चित्रपटांवर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं. दामले आणि फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारखे चित्रपट केशवराव भोळेंनी केले. व्ही शांतारामांची सामाजिक चित्रपटांची त्रयी कुंकू, माणूस आणि शेजारी ही प्रख्यात आहे. त्यातल्या कुंकू चित्रपटालाही केशवरावांनी संगीत दिलं. बोलपटाच्या सुरुवातीचा आणि मराठी चित्रपटांमधला हा विशेष काळ आहे. केशवरावांनी आपल्या कथनात तो मांडल्याने चित्रपट अभ्यासक आणि रसिक या सर्वांसाठीच हे लेखन फार उद्बोधक झालंय. जेव्हा कोणी आपलं चरित्र लिहितं तेव्हा त्याचा बराचसा भाग हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पट रंगवण्यातही जाऊ शकतो, आणि जरी तो भाग महत्वाचा असला तरीही विशिष्ट क्षेत्राबद्दल त्यातून मिळणाऱ्या माहितीला मग मर्यादा येते. केशवरावांचं पुस्तक जरी आत्मकथनात्मक असलं तरी ते त्यांच्या कामाबद्दल असल्याने संपूर्णपणे या क्षेत्राशी आणि विशेष करून प्रभातशी जोडलेलं राहतं. प्रभात सोडल्यानंतरचा काळ, नाट्यसंगीत हा भागही त्यात काही प्रमाणात आहे, पण तिथेही केशवरावांचं लेखन आपल्या व्यावसायिक आयुष्यावरच केंद्रित झालेलं आहे. केशवरावांची भाषा अतिशय साधी, सर्वांना कळेल अशी आहे. शक्यता असूनही ते टर्मिनॉलॉजीत अडकत नाहीत आणि सोप्या शब्दात आपले अनुभव मांडतात. तेव्हाचं तंत्रज्ञान या गोष्टी आज वापरल्या जात नाहीत हे खरं आहे, पण इथे विशेष महत्व आहे ते अनुभवाला, संकल्पनेच्या पातळीवर केलेल्या विचाराला. त्यामुळे बारकावे जरी बदलले तरी त्यांनी मांडलेल्या अनुभवाचं महत्व काही कमी होत नाही. त्या काळाचं आकलन होण्यासाठीही आपल्याला केशवरावांच्या विवेचनातून मदत होते. एक उदाहरण द्यायचं तर शांताराम बापूंना सामाजिक त्रयी का करावीशी वाटली याबद्दल केशवरावांनी लिहिलंय. प्रेमाचा

0: वाढेजा वाढवणाऱ्या देवदास सारख्या कादंबऱ्यांच्या अंमलाखाली तरुण पिढीचा ध्येयवाद संपत चाललाय असं शांताराम बापूंना वाटत असे. या पिढीला त्यांचा योग्य मार्ग दाखवणं ही त्रयी मागची एक प्रेरणा होती. माझे संगीतमध्ये कुंकू चित्रपटावर दोन प्रकरण आहेत. त्यातलं एक फक्त पार्श्वध्वनीवर आहे. कुंकूमध्ये पार्श्वसंगीताचा वापर नाही. जिथे ते आहे तिथे ते संगीत कुठून आलं याचं वास्तववादी स्पष्टीकरण आहे. एरवी संहितेतले चढ उतार पार्श्वसंगीतातून म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअरमधून अधोरेखित केले जातात. इथे हे काम पार्श्वध्वनीतून म्हणजे साऊंड इफेक्ट्समधून कसं करण्यात आलं, त्यासाठी कोणते ध्वनी वापरले, ही सारी प्रक्रिया कशी होती याबद्दल या प्रकरणातून आपल्याला सगळं तपशीलवार कळतं. या प्रकारची रंजक आणि तरीही आपल्याला काही नव्या गोष्टी दाखवणारी, नवं काही उलगडून दाखवणारी पुस्तकं दुर्मिळ असतात. त्या दृष्टीने केशवरावांचं लिखाण लक्षात घ्यायला हवं.
1: माझे संगीत, गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

0: दुपारचे ठीक 2 वाजलेले आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकऱ्यांना आता कोंबड्यांप्रमाणे बदक पालन हाही एक चांगला जोडधंदा होऊ शकेल. बंदिस्त बदक पालनाने शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल. कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या आहारविषयक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे दूध, अंडी, मांस या पूरक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आज असं चित्र दिसून येतं की परदेशी संस्था भारतातील बाजारपेठांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यंत्रसामग्रीबरोबरच खाद्यपदार्थ, शीतपेयांची बाजारपेठ ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अशावेळी भारतीय शेतकऱ्यांनी देखील विविध कृषी उद्योग, कृषी माल प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मांसजन्य पदार्थ यांच्या प्रगतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावला पाहिजे. देशी बदकं सरासरीने दरवर्षी 130 अंडी घालतात. देशी कोंबड्यांपेक्षा हे प्रमाण सरासरीने 50 अंडी जादा असे आहे. बदकाच्या अंड्यांचे सरासरी वजन 55 ते 60 ग्रॅम आढळते. देशी कोंबडीच्या अंड्याचे सरासरी 40 ग्रॅम वजनाचा विचार केल्यास बदकांद्वारे वाढीव अन्नघटक पुरवले जातात. बदकांना खाद्य कमी घालावं लागतं कारण काही प्रमाणात पाण वनस्पती आणि मासे हा बदकांचा आहार आहे. त्याचबरोबर जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, कृमी, कीटक इत्यादी वेचून खातात आणि पोट भरतात. बदकांचं उत्पादनक्षम आयुष्य जास्त म्हणजे 350 दिवस आहे. कोंबड्यांच्या सोयीचा विचार केल्यास बदकांना कमी सोयी सुविधा असल्या तरी चालतात. बदकं तशी काटकच, ती पक्ष्यांच्या आजाराला कमी बळी पडतात. ज्या जागा पाणथळ आहेत, जिथे नदी, नाले, ओढे सतत वाहत असतात, अशा जागा बदक संगोपनाला उत्तम असतात. पाणवठे, तळी यात वाढणाऱ्या बऱ्याचशा अनावश्यक वनस्पतींचा वापर बदक आहार म्हणून करत असल्याने जलशुद्धीला हातभार लागतो. त्यादृष्टीने 40 आर जलाशयासाठी 6 ते 10 बदकं पुरेशी होतात. मात्र काही वनस्पती, विशेषतः वॉटर हायसिंथ, वॉटर लेट्यूस इत्यादींचा नाश बदकांद्वारे होत नाही. मिश्र शेतीचा प्रयोग बदक पालनासह करता येतो. उदाहरणार्थ तळ्यात बदके आणि मासे पालन करणे, भात शेतीमध्ये बदकं आणि मासे संगोपन करणे, बदकांची विष्ठा माशांसाठी उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडते. यासाठी 1 हेक्टर तळ्याच्या क्षेत्रात किमान 200 ते 300 बदकं ठेवावीत. बदकांची पिसं मऊ आणि लहान आकाराची असतात. उशांसाठी, गाद्यांसाठी किंवा खेळणी, शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी वापरता येतात. भारतात बऱ्याच भागात मुख्यतः पारंपरिक पद्धतीनेच बदक संगोपन केलं जातं. साधारणपणे ज्या भागात पाणथळ जमिनी आहेत, नद्या, नाले, ओढे वाहत असतात, अशा भागात आणि मुख्यतः भात पिकवणाऱ्या राज्यात बदक पालन आढळतं. बदकांची अंडी खुडूक कोंबडीद्वारे उबवून घेतली जातात. एका वेळी 12 ते 15 अंडी उबवण्या

0: ठेवतात. अंडी उबवणुकीचे प्रमाण 60% आढळतं. अंडी उत्पादनासाठी इंडियन रनर आणि खाकी कॅम्पेल या जाती प्रसिद्ध आहेत. कोंबड्यांच्या पिल्लाप्रमाणेच बदकाच्या पिल्लांना देखील किमान 3 आठवडे वयापर्यंत सुरुवातीला उबेची गरज असते. त्यासाठी कोंबड्यांची मादी स्वतः पिल्लांना उब पुरवते किंवा कृत्रिम उब घराचा वापर करावा लागतो. 4 आठवडे वयानंतर पिले स्वतंत्रपणे उबेशिवाय वाढू शकतात. बदक हा सतत खाद्य शोधून खाणारा पक्षी असल्याने तो त्याच्या गरजेच्या 15% ते 100% अन्न स्वतः मिळवतो. त्यासाठी तो जमिनीवर सांडलेलं अन्नधान्य, गवताचं आणि तणांचं बी, जमिनीवरील कीटक, अळ्या, तळ्यातील छोटे मासे अशा विविध प्रकारच्या आहाराचा उपयोग करतो. त्यामुळे मुक्त पद्धतीत आणि अर्धमुक्त पद्धतीचे संगोपन नफ्याचे असते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण बदक पालन फायदेशीर उद्योग याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: वृक्ष देई जलमृदाला आसरा, जलमृदा देई कृषीधनाला आसरा, कृषीधन देई सर्वांना आसरा.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात. अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो. गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्विक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत. आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात.

0: साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे ओपीडीतूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्विक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते. ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन ऐकलं, राग विजय आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म

0: आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते डॅम होत नद्या होत्या छोटे नाले होते त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले सुमन कल्याणपूर माजी मंत्री अनंतराव थोपटे विठ्ठलराव धोटे बळीराम कोटकर पाटील कृष्णराव देशमुख पटल्या मावसकर वसंतराव सूर्यवंशी सुरेशकुमार जिथलिया उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती

0: टी राम शिंदे यांनी, प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6 च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 चा पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षा

0: वेबसाईटच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात तसंच दक्षिण महाराष्ट्रात सहभागी झालेला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं काही ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाणही वाढलं, तापमानातही वाढ झाली, पण पाऊस सुरू झाला आहे. मालेगाव इथं सर्वात जास्त तापमानाची नोंद 40.8 इतके करण्यात आली. विदर्भात आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तापमानही वाढेल आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सक्रिय झाला आहे. 26 तारखेच्या हवामानाचा अंदाजानुसार कोकण, गोवा आणि घाट परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडेल. 27 जुलैच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, लंपी हा काय आजार आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी कोणकोणती उपाययोजना केली पाहिजे या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत मुरबाड येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कीर्ती डोईजोडे मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की लंपी हा आजार काय आहे.
1: लंपी हा आजार विषाणूजन्य आहे आणि हा आजार म्हणजे पसरवणारा आजार आहे. त्याच्यामुळे एका जनावराला हा आजार झाला तर आपल्या गोठ्यामध्ये दुसऱ्या जनावरांना पण याची लागण होऊ शकते. त्याच्यामुळे लक्षणे दिसून आली तर त्वरित आपण यावरती उपाययोजना केल्याच पाहिजेत.
0: हा आजार कोणत्या जनावरांमध्ये दिसून येतो?
1: हा आजार मुख्यत्व गायींमध्ये आणि वासरांमध्ये दिसून येतो.
0: या आजाराची लक्षणं कोणकोणती आहेत?
1: जेव्हा लंपी आजार होतो जनावरास तेव्हा खूप ताप येतो जनावराला आणि त्यांच्या सर्व अंगावर एक

0: ते 5 सेंटीमीटरच्या गाठी येतात. त्यांचं खाणं खूप कमी होऊन जातं,
1: पाणी पिणं कमी होतं,
0: दूध उत्पादन कमी होतं, जनावरांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी गळतं.
2: प्रसार याचा कशामुळे होत असतो?
1: या आजाराचा प्रसार कीटकांद्वारे होतो, म्हणजे गोठ्यामध्ये कीटक मच्छर असतात, त्याच्यामुळे हा प्रसार. एक बाधित जनावर असेल आणि त्याच्यावरती तो कीटक बसला असेल तर तो दुसऱ्या जनावरांना त्याचा प्रसार करण्यामध्ये सहभागी होतो.
0: म्हणून रोगी जनावरांच्या म्हणजे गोचिड गोमाशा इथे असतात, त्यांचा त्रास कमी होण्यासाठी दर 3 ते 4 दिवसांनी कीटकनाशकांची औषधांची फवारणी करून घेण्यात येते. आणि तसेच अंगावरती हर्बल किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 10 मिली निंबोळी तेल, 10 मिली करंज तेल, 10 मिली निलगिरी तेल आणि 2 ग्रॅम अंगाचा साबण मिसळावा. आणि हे मिश्रण फवारणीसाठी म्हणजे वापरण्यात येते
2: जनावरांच्या अंगावर,
0: गोठ्यामध्ये आणि अंगावरती.
2: अच्छा.
0: अशा प्रकारे म्हणजे आपण गोठा वगैरे साफ करून घेतला आणि जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली तर हा नक्कीच बरा होण्यास मदत होते.
2: रोगग्रस्त गाई पशुपालकांच्या गोठ्यामध्ये आढळल्या तर मग त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे?
1: जेव्हा ही लक्षणे दिसून येतील त्वरित आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुवैद्यकीयांना दाखवून दिलं पाहिजे, किंवा मग स्वतःच आपण त्या जनावराला वेगळं केलं पाहिजे दुसऱ्या जनावरापासून, जेणेकरून लागण नाही होणार.
2: याचं निदान कसं केलं जातं?
1: यासाठी निदान म्हणजे अंगावरती ज्या गाठी येतात ते गाठी बघितल्यानंतरच लक्षात येतं की हा लंपी रोग आहे. म्हणून संपूर्ण शरीरावरती 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठी येतात. आणि तसेच आपण रक्त जल नमुने आपण घेऊन प्रयोगशाळेमध्ये पण निदान करू शकतो.
2: अच्छा.
1: हा, ते प्रयोगशाळेमध्ये त्याचं निदान करण्यात येते.
2: त्याच्यावर प्रभावी उपचार असे काही आहेत का?
1: प्रभावी उपचार म्हणता नाही येणार. त्यासाठी लंपीचे जनावर जेव्हा आपल्याला निदर्शनास येतात की बाबा सदर जनावरास लंपी रोग आढळून आलाय, तेव्हा आपण सिम्प्टोमॅटिक उपचार आपण करतो त्यांच्यावरती. म्हणजे जसं की आता त्यांना ताप आलाय तर मग लगेच आपण तापीचं औषध देतो, जखमा झालेल्या आहेत तिथे आपण त्यांना लोशन वगैरे लावायला देतो. पण असं हे औषध दिलं की हा कमी होईल असं आपल्याकडे नाही आहे.
2: या आजारामध्ये जनावराच्या संपूर्ण शरीरावर गाठी येतात.
1: संपूर्ण शरीरावर गाठी येतात आणि त्या म्हणजे गोल आणि 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठ्या म्हणतो आपण, तशा टाईपमध्ये त्या गाठ्या दिसून येतात.
2: प्रतिबंधात्मक काही यावर उपाय आहेत का?
1: जनावरांचं लसीकरण करून घेणे. आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत आपलं लसीकरण आहे चालू, त्या लसीकरण करून घेणे हा एकच याच्यावरती ठोस उपाय म्हणता येईल आपल्याला.
2: अच्छा. कधी करायचे असतं हे लसीकरण?
1: वासरू जेव्हा 4 ते 6 महिन्याचं असेल तेव्हा हे लसीकरण करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला हे लसीकरण करून घेतलं म्हणजे हा रोग होणार नाही, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ह्याचा आपण वापर करू शकतो.
2: अच्छा. रोगग्रस्त जनावरं असतील तर अशा जनावरांच्या आहारामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे?
1: सदर आजारामध्ये अल्सर होतात, त्याच्यामुळे आजारी जनावरांना हिरवा बहुवलुसृषित चारा तसेच चांगल्या प्रतीचे प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक म्हणजे मका आदी देण्यात यावे. तसेच रोगी जनावरांची प्रतिकार शक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील याची पशुपालकांनी काळजी घ्यायची आहे. तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात 4 ते 5 वेळा उपलब्ध करून देण्यात यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर आवडीने पाणी पिते, तसेच खनिज क्षार व ऊर्जा मिळते त्यांना. जर थंडीचे दिवस असतील तर त्या काळामध्ये कोमट पाणी करून दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात आणि पाणी पिणे चालू राहिल्यास त्या जनावरांना सुद्धा थोडी ऊर्जा मिळते, एनर्जेटिक वाटतं त्यामुळे.
2: बरं.
1: आणि ज्या बाधित जनावरांना मानेवर किंवा छातीवर सूज आलेली असते गाठींमुळे वगैरे, त्यांना असं मान खाली करता येत नाही किंवा मग हालचाल करता येत नाही, तशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून द्या. म्हणजे खाली मान करून घालून घेण्यात त्यांना त्रास होतो ना, त्या काळात ते पाणी आणि त्यांचं खाणं
2: थोडं उंचावर ठेवा.
1: आणि गरजेप्रमाणे जर त्यांना खाणं होतच नसेल तर हाताने ते पाणी किंवा चारा खाऊ घातल्यास तो व्यवस्थित प्रमाणात खातात.
2: बरं.
1: आणि तसेच त्या आजारी जनावरांच्या खाणे कमी होते अशा जनावरांना ऊर्जावर्धक औषधे तोंडावाटे देण्यात यावी.
2: बरं.
1: तसेच रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे खनिज क्षार मिश्रण देण्यात यावे. जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे प्रतिकार शक्तीवर्धक तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावे. रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळ संध्याकाळ किमान 21 दिवस देण्यात यावे.
2: अच्छा.
0: तसेच ह्या जनावरांच्या ओटीपोटामधील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्री व प्रोबायोटिक औषधे तसेच भूक वाढीसाठी आवश्यक

0: असणारे औषधे त्या जनावरांना देण्यात यावे. आजारी जनावरांना औषध पाजणे शक्यतो टाळे, कारण त्यांना पिता येत नाही. त्यांना ते जे औषध असतं ते पावडर किंवा पातळ म्हणजे औषध असतं ते कणिक किंवा मग पीठ असतं गुळ असतं त्याच्यामध्ये ते मिक्स करून पाण्यातून देण्यात यावं, म्हणजे ते पिलं जातं.
1: अच्छा,
0: म्हणजे ते औषध वेस्ट पण नाही होणार आणि त्यांना ते इझिली खाता येईल.
1: शरीरावर पूर्ण गाठी असतात तर मग त्यांना म्हणजे शरीराच्या वरती काही उपचार करण्याची पद्धती आहेत?
0: जिथे जखमा वगैरे झालेल्या आहेत, गाठी वगैरे झालेल्या आहेत, त्यांना हलक्या कोमट पाण्याने धुवून घेणे आणि स्वच्छ कापडाने ते पुसून वगैरे घेणे आणि जे पशुवैद्यकाने दिलेले लोशन किंवा क्रीम असतील ते लावणे. अंगावरती गाठी आल्यामुळे त्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे बसण्यासाठी थोडंसं त्यांना गवत वगैरे टाकून दिलं तर ते बसायला व्यवस्थित होईल त्यांना गोठ्यामध्ये. म्हणून ही काळजी घ्यावी त्यांनी.
1: अशा रोगग्रस्त गायी असतील गोठ्यामध्ये तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये काही फरक पडतो का?
0: हा, तर आता हे जनावर कसं विषाणूजन्य हा आजार आहे, त्याच्यामुळे त्या जनावरामध्ये ताप, नंतर गाठी, नंतर खाणं कमी होतं त्यांचं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली दूध त्यांचं कमीच होतं.
1: काय उपचार आपल्याला करता येतात यासाठी?
0: जर आपल्याला हा आजाराची लक्षणं दिसली तर आपण लगेचच त्या जनावराला वेगळं करायचं आहे, दुसऱ्या गोठ्यामध्ये बांधायचं आहे, कारण तर हा संसर्गजन्य रोग आहे. त्याच्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना हा आजार झाला तर प्रसार खूप जास्ती वेगाने होतो. सदर जनावरच आपण पहिले वेगळं करायचं, नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून त्या जनावरांना दाखवून त्याचं उपचार करून घ्यायचे. नंतर त्या जनावरांना जिथे सूज आलेली आहे म्हणजे पोळी पायावरती, त्या जनावरांच्या त्या ग्रंथीवरती जनावरांना बसताना उठताना वगैरे त्रास होतो किंवा जी पोळी आहे तिथे त्यांना घासलं जातं, म्हणून त्या जनावरांच्या तिथे मिठाच्या पाण्याने सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा पोळीवरती. तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीन या संयुगाचा लेप त्या सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते. तसेच त्या अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत घालावी व अंग कापडाने असं कोरडे स्वच्छ करून घ्यावे, म्हणजे सर्दी नाही होत. लहान वासरांच्या चेहऱ्यावर ती गाठी असतील म्हणजे दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करायला अवघड होते, म्हणून दूध पिता येत नाही त्या वासरांना.
1: बरोबर,
0: म्हणून त्यासाठी त्या वासरांच्या चेहऱ्यावर ते गरम पाण्याने शेक दिला तर त्या वासरांना थोडा दिलासा मिळतो. तसेच बसू पडलेल्या जनावरांना सिमेंट कॉन्क्रीटची जमीन टाळावी शक्यतो, कारण तिथे त्यांना ते घासलं जातं. म्हणून मग त्या जनावरांच्या अंगाखाली मऊ गवत किंवा तुसाची गादी करावी. तसेच दर 2-3 तासांनी त्यांची बाजू बदलावी, म्हणजे कसं ते एकाच ह्याच्यावर बसून राहिले तर त्यांना उभा टाकायला अवघड होईल, म्हणून दिवसातून 2-3 वेळा मदतीने त्यांना उभे करावे आणि त्यांचे पाय वगैरे चोळून द्यावे.
1: अच्छा,
0: तसेच त्यांच्या तोंडातील व्रण झालेले असतात अल्सर म्हणतो आपण त्यांना, ते तोंडात जखमा आढळून आल्यास त्यांचे तोंड पोटॅशियम परमँगनेट हे असं द्रव मिळतं आपलं, त्याच्याने धुवून घ्यावे. पोटॅशियम परमँगनेट पाण्यात टाकून ते द्रव तयार करून त्याच्याने 3-4 वेळेस ते धुवून घ्यावे स्वच्छ, म्हणजे त्या जखमांना जनावरांना खाण्यास आणि दूध पिण्यामध्ये मदत होते. तसेच नाकाची स्वच्छता व वाफ घ्यायची आहे, कारण नाकामध्ये पण रोगी जनावरांच्या विशेषतः लहान वासरांच्या नाकामध्ये बऱ्याच वेळा अल्सर किंवा जखमा तयार झालेल्या असतात, तर नाक चिकट किंवा श्रावणी भरलेली असते, काही वेळा ते घट्ट व कडक होतं त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लुसरीन किंवा कोमट खोबरेल तेल किंवा बोरिक पावडरचे मिश्रण 4-4 थेंब टाकावे, जेणेकरून मऊपणा टिकून राहील व
1: नाकामध्ये
0: त्यांच्या जखमा भरून येतील व त्यांना श्वास घेण्यास पण त्रास नाही.
1: बरं,
0: तसेच सर्दी असेल त्या जनावराला तर निलगिरीच्या तेल किंवा विक्सची वाफ दिली तर अजून चांगला फायदा होतो.
1: बरं,
0: तसेच डोळ्यामधून पण स्त्राव येतो, डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पुढे पांढरेपणा येतो, त्यासाठी बोरिक पावडरचं द्रावण तयार करायचं आणि त्याच्याने धुवून घ्यावे किंवा कोमट पाण्याने पण साफ करून त्यांचे डोळे ते साफ करून घेण्यात यावे. तसेच त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत होईपर्यंत किंवा ह्या आजारातून बरे होईपर्यंत त्यांना कामाला लावू नये, म्हणजे कसं आपल्याला वाटलं की बाबा आता थोडं कमी झालंय तर आपण लगेच त्यांना शेतात वगैरे कामाला लावतो, पण तसं न करता पूर्ण बरं होईपर्यंत त्यांना आराम करू द्यायचा आहे. तसेच त्या जखमा ज्या होतात प्रामुख्याने ज्या अंगावर सूज आलेल्या भागामध्ये त्या गाठी आढळून येतात किंवा पायावरती पण त्या जखमा होतात, त्या जखम्यावरती 0.1% पोटॅशियम परमँगनेट चे द्रावण घेऊन धुतल्यानंतर त्याच्यावर पोविडीन आयोडीन मिळतं, किंवा टिंचर आयोडीन ते लावावे.

0: नंतर त्या जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळूवार बांधावे. सोबत जखमावर माशा व इतर बाह्य परजीवी बसू नये त्यासाठी दिवसातून 2 वेळा हर्बल स्प्रे ते जखम जेथे आहे त्याच्या परिसरात असं फवारण्यात यावे. तसेच जखमेमध्ये आळ्या पडतात, अळ्या पडण्याची शक्यता असते.
1: बरं,
0: म्हणून तिथे टर्पेंटाईनचं तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा.
1: अच्छा.

0: जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन परॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात यावा.
1: लंपी आजाराची जर साथ पसरली किंवा जनावरांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं आढळलं तर शासनाकडून काही उपाययोजना किंवा अनुदान दिलं जातं का?
0: लंपीग्रस्त जनावर दगावल्यास अनुदान दिलं जातं, शासनाकडून भरपाई दिली जाते. नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यामध्ये त्याचे उपचार चालू असतात आणि त्या पशुवैद्यकाकडून सदरची नोंद घेतली जाते. त्याचं शासनाकडून जे काही भरपाई येईल ते दिली जाते.
1: बरं, भविष्यात हा आजार होऊ नये म्हणून काय करता येईल?
0: हा मुख्यत्वे आजार आपण होऊ नये म्हणून लसीकरण करावायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वासरू 4 ते 6 महिन्याचे आहे तेव्हा ते लसीकरण करावे. पण हा आजार होऊ नये म्हणून मी नवजात वासरामध्ये जन्मल्यानंतर जे 2 तासाच्या आत चीक पाजवायचं असतं ते चीक त्यांना पाजवण्यात यावे, जेणेकरून त्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे वजनाच्या 10% दूध नियमित पाजण्यात यावे त्यांना.
1: बरं,
0: म्हणजे आहारात प्रथिनयुक्त अशा द्विदल चाऱ्याचा समावेश होतो. वासरांना खुराक काप स्टार्टर रेशन वयाच्या 4th आठवड्यापासून देण्यात यावे. काप स्टार्टर रेशन मध्ये प्रोबायोटिक असले तर महत्वाचे आहे. वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ ठेवल्यास आवश्यक प्रमाणात विटामिन डी जीवनसत्व निर्मिती होते आणि त्यांना प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वासरांना जीवनसत्व टॉनिक व खनिज मिश्रणे नियमितपणे देण्यात यावेत. अति थंड किंवा अति दमट असे किंवा तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलामुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून नवजात वासरू त्यांची प्रतिकूल वातावरणात संरक्षण करण्यात यावे, म्हणजे त्यांना उबदार ठिकाणी वगैरे गोठ्यात त्यांना ठेवण्यात यावे. वासरांना स्वच्छ कोरडा आणि उबदार हवेशीर निवारा दिल्यास यामध्ये नक्कीच फरक पडतो. पावसाळ्यात तसेच हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी नवजात वासरांना कोरड्या व उबदार ठिकाणी ठेवण्यात यावे. तसेच थंडी असल्यास वासरांच्या शरीराचा भाग उबदार कपड्याने जे ब्लँकेट वगैरे असतात त्याच्यातून वासरांची थंडीपासून संरक्षण करण्यात यावे, गरम त्यांनी राहिलं असं बघावे.
1: बरं,
0: वासरांची बसण्याची जागा किंवा अंगावर टाकलेले कपडे कोरडी राहतील याची काळजी घेण्यात यावी.
1: अच्छा,
0: वासरांचा जन्म स्वच्छ कोरड्या व निर्जंतुक ठिकाणी व्हावा, म्हणजे जिथे वासरू जन्म घेणार आहे ते अस्वच्छ असू नये, तिथे कीटकनाशके नसावे याची काळजी घेण्यात, म्हणजे कोणता दुसरा रोग पसरणार नाही. नवजात वासरांची नाळ शरीरापासून 2 इंचावर 2% आयोडीन मध्ये बुडवलेल्या धाग्याने बांधून त्याच्या पुढे आणखी 1 इंच सोडून नवीन ब्लेडने नाळ कापून घ्यावी.
1: बरं,
0: तसेच वासरांना प्रौढ जनावरांपासून वेगळ्या ठेवण्यात यावे, जेणेकरून लंपी आजार होणारे संक्रमण जे आहे ते टाळता येते. तसेच वासरांना ओल्या जागेवर शेण लघवी पडलेल्या जागेवर अजिबात बांधू नये, जेणेकरून संसर्गाची शक्यता टाळता येईल. गोठ्यामध्ये पडणारे रोगी वासराची लाळ नाकातील स्राव आणि व एकत्रित गोठ्याचे दैनंदिन निर्जंतुकीकरण करण्यात यावे. व निर्जंतुकीकरणासाठी 2% सोडियम हायपोक्लोराईड द्रावण किंवा 3% फिनाइल द्रावण गोठ्यात फवारावे. हे द्रावण पशूंच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच फवारणीनंतर 1/2 तास वासरांना गोठ्यामध्ये जाऊ देऊ नये. वासरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव असेल त्या काय करायचं आहे, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते जंताचा प्रादुर्भाव झाले तर. अशी वासरे लंपी स्किन डिसीज सारख्या संसर्गजन आजारांना लवकर बळी पडतात. म्हणून नवजात वासरांच्या जन्मल्यानंतर 7व्या व तदनंतर 21व्या दिवसांनी जंत निर्मूलन करून घेण्यात यावे. त्यासाठी पायपरायझिन 200-300 mg/kg वजन आणि पायरेंटेल पामोइड जे हे औषध तुम्हाला दिले जातील जंतनाशकासाठी, किंवा फेनबंडाझोल पण वापरू शकतो आपण 5 ते 7.5 mg/kg वजन. तसेच 2 ते 6 महिने वयोगटातील वासरांमध्ये कुरणातील गवत खाल्यानंतर त्यावरील खरपाड्यांमध्ये पट्टकृमीची लागण होते. या कालावधीत वासरामध्ये गोल कृमीचाही प्रभाव दिसून येतो. म्हणून अशा वयोगटातील वासरामध्ये या दोन्ही जंताचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपयुक्त जंतनाशके देण्यात यावी, म्हणजे फेनबंडाझोल आहे, प्राझिकॉन्टल आहे, पशुवैद्यकाकडून घेण्यात येते. 3 ते 4 आठवडे वयातील वासरांमध्ये माती चाटण्याच्या सवयीमुळे कॉक्सिडिया हा एक आजार आहे जंतूंचा. रक्ताची हागवण लागल्यास कॉक्सिडिया प्रतिरोधक औषधे मिळतात.

लंपीग्रस्त जनावरांची घ्यावयाची काळजी याविषयी कीर्ती डोईजोडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रंजना चौगळेकर यांनी गायलेलं गीत.

भावधारा कार्यक्रमात रंजना जोगळेकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. दुपारचे 3:35 झालेली आहेत. आता बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, आज आहे 21 जून आणि तुम्हाला माहिती आहे की 21 जून हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि याच योग दिनाचं औचित्य साधून आपण आज शालेय जीवनातील योग याविषयी तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग कसा आणि किती महत्त्वाचा आहे यावर चर्चा करणार आहोत. आणि आज याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर आदित्य जोशी. डॉक्टर आदित्य जोशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षापासून योग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. तर मग चला योगाविषयी आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी योग हा आपला आजचा विषय आहे. तर योग म्हणजे नेमकं काय हे आधी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा.
1: योग हा प्रामुख्याने शरीर, मन आणि श्वास यांचा असणारा सुंदर समन्वय साधणारा असा एक प्राचीन जीवन पद्धती आहे. लहान मुलांसाठी योग हा केवळ एक व्यायाम हा प्रकार नाहीये, तर तो त्यांच्या असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आणि तसेच भावनिक विकासाला चालना देणारा अतिशय एक सुंदर असा उपक्रम, आनंदीदायी अशा पद्धतीचा आहे.
0: आता आपण म्हणतोय की मुलांनी योग केला पाहिजे किंवा योगासनं केली पाहिजेत, तर का केली पाहिजेत तेही आमच्या मित्रांना सांगा.
1: लहान
0: की योग करण्यामुळे काय फायदे त्यांना होणार आहेत.
1: पहा, अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे. लहान मुलांसाठी योगाचे असणारे जे काही फायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना शरीराची असणारी लवचिकता आणि त्यांची असणाऱ्या सांध्यांची ताकद वाढणे, लहान मुलांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती सुधारणे, आत्मविश्वास वाढणे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव, भीती ही नाहीशी होणे, तसेच अनाठायी किंवा विनाकारण जी मुलांना चिडचिड होते ती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला योग हा प्रामुख्याने मदत करतो. आणि शरीराचे असणारे संतुलन, मनाचा असणारा समन्वय आणि मुख्यतः अभ्यासामध्ये त्यांचं असणारं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी आपल्याला योगाची मदत या ठिकाणी आपल्याला होते.
0: सर, आपण म्हणतो की मुलांनी योग करायला हवा आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्याचं आकर्षण त्यांना वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यासाठी काय करायला हवं शासन स्तरावर, शालेय स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुलांना योगाबद्दल जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचे असेल तर योग हा प्रामुख्याने एक शिस्तीचा विषय न ठेवता तो आनंद, खेळ आणि अनुभवाचा असा विषय बनवणे अत्यावश्यक आहे.

0: योगाच्या स्वरूपामध्ये योग जर आपण मुलांना शिकवला, जसं की काही योगासने ही प्रामुख्याने प्राण्याच्या असणाऱ्या नावावरून किंवा वृक्षाच्या असणाऱ्या नावावरून किंवा निसर्गाच्या असणाऱ्या नावावरून आहेत, जसं वृक्षासन असो, तितली आसन असो, भुजंगासन असो, मार्जरी आसन असो, यासारखी आसने ही मुलांना आपण त्या स्वरूपात आकर्षणरित्या शिकवू शकतो. विशिष्ट ज्या काही आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि योग यांचा एक प्रामुख्याने संबंध हा आपल्याला येतो. रामायण असो, महाभारत असो किंवा प्रेरणादायी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना त्या संबंधित असणेही मुलांना शिकवावीत. कथा ऐकता ऐकता योग केल्याने मुलांची रुचीही अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धेपेक्षा सहभागाला मुलांच्या प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे की सर्वोत्कृष्ट योगी यापेक्षा सर्वात आनंद योगी ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्याबद्दल आकर्षण हे निर्माण होतं योगाबद्दल. योगासोबत आपण विविध प्रकारच्या संगीताचा देखील वापर करू शकतो की यामध्ये लहान मुलांसाठी हलके प्रेरणादायी संगीत वापरावं. तालबद्ध हालचालींमुळे मुलांचा असणारा सहभाग हा अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्याच्या पुढचे अजून काही गोष्टी ज्या आहेत, पालकांचा असणारा सहभाग हा देखील महत्त्वाचा आहे की आई वडील मुलांसोबत योग करतील तर मुलांमध्ये उत्साह हा दुप्पट वाढतो. किंवा फॅमिली योग डे असा देखील आपल्याला आयोजित करता येईल आणि योगाचे फायदे हे अनुभवातून आपल्याला त्यांना दाखवता येतील. एकाग्रता वाढलेली, अभ्यासामध्ये होणारी सुधारणा, चांगली झोप ही त्यांना मुलांना आपण उदाहरणं देणं आवश्यक आहेत. आणि त्याचसोबत योग दिन, योग महोत्सव अशा जर शालेय स्तरावर जर विविध गोष्टी आपण जर त्या आयोजित केल्या तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. योग चित्रकला म्हणा, घोषवाक्य म्हणा, प्रश्नमंजुषा म्हणा, अशा विविध स्पर्धेंमधून देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दल अजून आपल्याला आकर्षण वाढवता येतं. योगांवरील लघु व्हिडिओ, ॲनिमेशन, खेळांचा वापर है ना, अशा पद्धतीने आकर्षित करण्यासाठी योग हा मुलांना खूप पद्धतीने मदत करू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मुलांनी योग करायला हवा आपण म्हणतो, तर कितव्या वर्षापासून योगासनं करायला मुलांनी सुरुवात करायला हरकत नाही?
0: जनरली मुलांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आणि आपल्या अभ्यासाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत जे काही वयोगट आहे त्यामध्ये मुलांना खेळाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला योग शिकवावा लागेल. प्राण्यांच्या असणाऱ्या नावांचे असणं, मांजर असो, ससा असो, फुलपाखरू असतो, वृक्ष असो, या पद्धतीने ती शिकवावी लागतील. नित्यनियम त्यांना 10 ते 15 मिनिटे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी योगा आपण घेऊ शकतो. त्याचपुढे 6 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये मुलांना आपण सोपी आसने, सूर्यनमस्कार, श्वसनाचे असणारे हलके व्यायाम, योगासोबत गोष्टी, गाणी आणि खेळांचा देखील आपण समावेश करू शकतो. साधारण त्याचाही कालावधी 15 ते 30 मिनिटे आपण घेऊ शकतो. आणि 11 ते 16 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये नियमित योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान याची सुरुवात करायला हवी. शरीराच्या वाढीसाठी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांची विविध प्रकारची जोड आपण त्याला लावायला सुरुवात करू शकतो.
1: तुम्ही सांगताय सर त्या पद्धतीने जर 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 असे आपण 3 वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासनं करायला हरकत नाही?
0: 1 ते 4 हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्यनियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्षदेखील केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5 ते 7 या वयोगटांनी देखील 15 ते 20 मिनिटे, कदाचित 5 ते 10 मिनिटे एक्स्ट्रा देखील 5 ते 7 असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8 ते 10 यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
1: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी? बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
0: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करायला हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तितली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसनं आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
1: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायामही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
0: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घश्वसन ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतो या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
0: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची या प्राणायामाची सवय होते त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो. तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दाचा असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की योगतज्ञ योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे जो की अतिशय महत्वाचा देखील आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
0: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो. ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही. सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
1: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
0: एक तर मी मघाही जसं आपल्याला सांगितलं की योग हा रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योगा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी, योगा मॅटचा वापर करायलाच हवा. जबरदस्तीने कोणत्याही प्रकारचे आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावेत आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते, सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं, तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
0: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कॉर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो की आजच्या काळांमध्ये जे सर्व एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे, त्याच्यामुळे स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे. त्याच्यामुळं डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं. स्क्रीनवरील त्यांचं असणारं अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
1: सर,

0: परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप, आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
1: बरोबर.
0: म्हणजे जी 10-15 मिनिटं जी काय मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे. पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
1: नक्कीच. योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्त्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते. विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो. विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते. झोप चांगली लागते. मानसिक ताण कमी होतो. आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5 ते 7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5 ते 7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
0: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्त्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
1: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात. तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्त्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाही आहे तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांच्या असणारी जी काही ते खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता ही अधिक प्रमाणात वाढते. स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात. दुखापतींचा असणारा धोका कमी होतो. खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्त्वाचं काय आहे तर एकाग्रता. आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्त्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो. श्वसन क्षमता सुधारते. प्राणायामामुळे फुप्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन, समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारच्या इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते ज्यामुळे जिंकणे आणि हारणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.
0: थोडक्यात काय की मानसिक आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो. तर हा याच दिवशी का साजरा केला जातो?
1: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्त्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्या पाकचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
0: हा, या थीमचा अर्थ काय आहे सर?
1: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
0: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
0: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम. मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्ते.

गंमत जम्मत कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 4 वाजता आहेत. आता गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला हेच माझं माहेर या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया. संगीत अशोक पत्की यांचं.

प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत एन दत्ता यांचं.

तुमची खुशी हाच माझा सौदा या चित्रपटातलं अरुण दाते आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं, रजनीकांत राजाध्यक्ष यांचं गीत, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

आराम हराम आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पाटलीण या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात खटाळ सासून नाठाळ सून या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं अण्णासाहेब देऊळगावकर यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कलंक शोभा या चित्रपटातलं. सुधीर फडके आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: कलंक शोभा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया हा कार्यक्रम मालिका विशेष.
1: घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 5वा भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची आख्यायिकांवर आधारित नाटकं. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमई. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया जाणूनी घेऊ.

0: सरका सरका वा बाजूला, चला जागा द्या, सरका सरका।
1: गजबज गोंगाट नको म्हणून आम्ही इथे वनात आलो, तर हा कोण या तपोवनातच गर्दी करतो?
0: वा बाजूला, सरका सरका। हो ताई साहेबांना वाट द्या।
2: हो हो
0: सरका।
2: अहो दादा, कोण हा हुसकावतोय सगळ्यांना?
1: जो स्वतःलाच हुसकावतोय धर्मापासून दूर।
2: पण मलाही कोणी असं वागवावं?
1: ताई शांत रहा, शांत व्हा।
2: कसं राहायचं शांत?
1: अहो माणसांचंच काय, अनोळखी देवतांचाही अनादर करतात लोक।
2: तसं नाही, वाटचालीचे श्रमही फिके वाटतात या अपमानापुढे।
1: बरोबर आहे, बरोबर आहे, धीर धरा थोडा। लवकरच परत जाल तुम्ही राजवाड्यात, तेव्हा भेटाल आपल्या माणसांना।
3: अरे च्या, काय संवाद आहे हा? हा मध्येच कुठे इथे आलाय? ए काय आहे हे सगळं?
4: अरे असं काय करतोस? भासाच्या गाजलेल्या स्वप्नवासव दत्त नाटकातला नाही का हा प्रसंग?
3: हा हा, म्हणजे वत्स देशाचा राजा उदयन आणि त्याची आवडती राणी वासवदत्ता या दोघांची ही हकीकत। पण हे दोघं बहीण भाऊ कोण आहेत? नवे अचानक शहरातून जंगलात आले ते कशामुळे? काय कथा आहे ही?
4: अरे कथेची सुरुवात होते ती एका वेगळ्याच नाटकातन, प्रतिज्ञा यौगंधरायण ह्या नाटकातून।
3: म्हणजे रामायण आणि महाभारत यांच्या कथांच्या जशा मालिका लिहिलेत ना भासानं, तशी ही दोन नाटकांची मालिका वगैरे आहे का?
4: बरोबर, प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त अशी दोन नाटकांची मालिका आहे।
3: बर,
4: उदयन आणि वासवदत्ता या दोघांच्या प्रेमाची प्रसिद्ध कथा रंगवली त्यात भासानी।
3: बरोबर, कालिदासानं मेघदूतामध्ये या कथेचा निर्देश केलाय। उज्जैनीच्या जुन्या जाणत्या माणसांचं वर्णन तो उदयन कथा कोविद ग्राम वृद्ध असं करतो, आणि भासापूर्वीच्या बौद्ध आणि जैन वाङ्मयातही उदयनाचं वर्णन आढळत। त्याखेरीज गुणाढ्याच्या बृहत कथा या ग्रंथात तसंच कथा सरित सागर या ग्रंथामध्येही ही कथा आढळते।
4: नंतरच्या काळात सुबंधू नावाच्या लेखकांनी वासवदत्ता नावाची कादंबरी लिहिली, त्यामुळे उदयन आणि वासवदत्तेची कथा निदान हजारभर वर्ष देशभरात विशेषत मध्य भारतात चांगलीच लोकप्रिय असणार असं दिसतंय।
3: भासानं जरी या कथेवर दोन नाटकं लिहिली असली तरी त्यापैकी पहिलं म्हणजे प्रतिज्ञा यौगंधरायण हे नाटक तितकंसं लोकप्रिय झालेलं दिसत नाही। कॉलेज आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही फक्त दुसरं नाटक म्हणजे स्वप्न वासवदत्त हेच नेमलेलं दिसतं।
4: ते खरंय, पण प्रतिज्ञा यौगंधरायण पाहिल्याशिवाय थेट स्वप्न वासवदत्ताकडे जाणं म्हणजे इंटरवल पूर्वीचा सिनेमा न पाहण्यासारखंच। आता निदान आपण तरी तसं करायला नको।
3: नाही नाही, अगदी बरोबर आहे। प्रतिज्ञा यौगंधरायण हे नाटक चार अंकी आहे। उदयन आणि वासवदत्ता यांच्या कथेवर जरी ते आधारित असलं तरी त्याचा खरा नायक यौगंधरायण हाच आहे। किंबहुना उदयन आणि वासवदत्ता ही दोन महत्वाची पात्र प्रतिज्ञा नाटकात रंगमंचावर येतच नाहीत। इतर पात्रांनी सांगितलेल्या त्यांच्या हकीकतीमधून काय ती त्यांची कथा प्रेक्षकांना समजते।
4: करेक्ट, हे एक विशेषच तंत्र वापरलंय भासाने। तसं करणं सोयीचंही आहे, रंगमंचावर उदयन वावरताना प्रत्यक्ष दाखवणं तसं अवघडच गेलं असतं।
3: का का, हे काहीतरी कोड्यामध्ये बोलतेस तू मध्येच।
4: अरे अवघड काही नाही त्यात,
3: सांग ना।
4: त्या नाटकात हातगाईच्या लढाईचे उदयनाच्या जीवावर बेतल्याचे प्रसंग आहेत।
3: हो।
4: शिवाय राजा उदयन हा हत्ती घोड्यांवरून प्रवास करतो, शिकार करतो। आता अशा गोष्टी रंगमंचावर दाखवणं कसं शक्य होणार? नाही का? शिवाय आपल्या यौगंधरायणाचं महत्व कमी नाही का होणार त्यामुळे?
3: अगदी अगदी बरोबर। बर, पण आता आपण कथा पाहूया ना।
4: हा, तर गोष्ट अशी आहे की उज्जैनचा राजा चंड प्रद्योत महासेन याची मुलगी आणि महाराज दर्शकाची बहीण वासवदत्ता ही अत्यंत सुंदर म्हणून प्रसिद्ध आहे।
3: बर,
4: तिला वीणा वाजवायला शिकायचंय।
3: बर,
4: तिचे आई वडील मात्र तिच्या लग्नाच्या चिंतेत आहेत।
3: आणि शेजारच्या वत्स देशाचा राजा उदयन यांना आपल्या मुलीला मागणी घालावी आणि आपण थाटानं त्यांचं लग्न लावून द्यावं अशी महासेनाची इच्छा आहे। उदयनाकडे राज्य चालवण्याच्या कौशल्याबरोबरच इतरही कला आहेत बर का, निरनिराळी शस्त्र चालवणं, वीणा वाजवणं आणि रानटी हत्तींना पकडून त्यांना माणसाळवणं यात तो कुशल आहे। राज्याच्या सीमांवरच्या जंगलात राहणाऱ्या हत्तींना पकडणं हा त्याचा छंद देखील आहे।
4: उदयनाशी वासवदत्तेचा विवाह झाला की ती त्याच्याकडे वीणा वाजवायलाही शिकू शकेल असं महासेनाला वाटतंय।
3: अगदी बरोबर।
4: मात्र वत्सराज उदयन हा स्वाभिमानी आहे, वासवदत्तला स्वतः मागणी घालण्यापेक्षा तो महासेनाकडूनच रीतसर मागणी येण्याची वाट पाहतोय.
3: आलं लक्षात, म्हणजे अशी मानापमानाची कथानक एवढ्या जुन्या काळातही झडत होती वाटत.
4: तर काय, अरे बोलून चालून माणूस सगळ्या काळात सारखाच.
3: अगदी खरं ग, अगदी खरं. रानटी हत्तींना पकडण्याच्या उदयनाच्या छंदाचा फायदा हा महासेन घेतो. सीमेवरच्या जंगलात उदयन आलेला असताना लाकडाचा एक मोठा हत्ती महासेन करून घेतो आणि तो उदयनाच्या तळाजवळ नेऊन उभा करतो. अर्थातच हत्तीच्या पोटात महासेनाचे सैनिक लपलेले असतात.
4: उदयन या हत्तीला पकडायला येतो आणि स्वतःच पकडला जातो. महासेनाच्या सैनिकांबरोबरच्या चकमकीत तो जखमी होतो पण कसाबसा वाचतो. महासेन त्याला तुरुंगात ठेवतो खरा, पण अतिशय हवी हवीशी वाटणारी शिक्षा देऊनच.
3: ही शिक्षा म्हणजे वासवदत्तेला वीणा वाजवायला शिकवणं. घोषवती नावाची उदयनाची लाडकी वीणा उदयनकडे कायम असतेच, तीच या कामी उपयोगी पडते.
4: उदयन पकडला गेल्याची बातमी इकडे वत्स देशाच्या राजधानीत म्हणजे कौशांबीमध्ये पोचते आणि काहीही झालं तरी आपण त्याला सोडवून आणू असं वचन अमात्य यौगंधरायण राजमातेला देतो.
3: यौगंधरायण दुसरा एक अमात्य रुमणवान आणि विदूषक वसंतक हे वेश पालटून उज्जैनीमध्ये येतात. महासेनाचा लाडका नलगिरी हत्ती उधळेल असं करायचं म्हणजे त्याला पकडायला महासेन उदयनाला पाठवेल आणि तसं झालं की उदयनाला सोडवून निघून जायचं असा भेद ते करतात. त्याप्रमाणे नलगिरी हत्ती उधळतो त्याला काबूत आणण्यासाठी महासेन उदयनाला पाठवतो. उदयन हत्तीला काबूत आणतो पण
4: एक वेगळाच प्रश्न उपस्थित होतो. उदयन झालाय वासवदत्तेच्या प्रेमात चूर. तो काही एकटा पळून जायला तयार नाही. शेवटी मोठं कारस्थान रचून उदयन आणि वासवदत्ता यांना उज्जैन मधून बाहेर काढण्यात ते यशस्वी होतात. मात्र वेड्याच्या वेशात वावरणारा यौगंधरायण या धामधुमीत स्वतःच पकडला जातो.
3: आता यौगंधरायणाची शोकांतिका होणार असं वाटायला लागतं. महासेनाचा अमात्य भरतरोहक हा येतो. यौगंधरायण आणि भरतरोहक यांच्यात जोरदार वादविवाद होतो. ऐकायचंय तुला त्यांचा वादविवाद? चल ऐकूया.
0: योगंधरायण म्हणतात ते आपणच काय?
5: हो हो, तोच मी. माझं इप्सित पूर्ण करून आता शांत झालोय.
0: माहिती आहे आम्हाला, पराक्रमाच्या नव्हे तर कारस्थानाच्या जोरावर वत्सराजाला सोडवलं, त्यावरही एवढी फुशारकी?
5: आमचं कपट म्हणता मग आमच्या महाराजांना पकडताना तुम्ही वेगळं काय केलं होतं?
0: पण आमच्या महाराजांनी सौजन्याने वत्सराजांना बंधमुक्त केलं त्याचं काय?
5: ते त्यांचा उधळलेला हत्ती काबूत आणण्यासाठी, त्यात कोणतं सौजन्य?
4: तेवढ्यात यौगंधरायणाला कैदेत न घालता त्याचा सन्मान करावा असा महासेनाचा संदेश येतो. त्याप्रमाणे यौगंधरायणाचा भरतरोहक सत्कार करतो आणि त्याला सांगतो की वासवदत्ता आणि उदयन यांचा विवाह व्हावा अशी महासेनाची इच्छा होतीच, ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला कारस्थान रचावं लागलं.
3: हुश्य, म्हणजे परिकथांच्या भाषेत सांगायचं झालं तर अखेर उदयन आणि वासवदत्ता हे सुखानं नांदू लागतात.
4: नाही ना,
3: म्हणजे
4: तसं होत नाही.
3: म्हणजे काय?
4: अरे इकडे उदयनाच्या राज्यात म्हणजे वत्स देशात हाहाकार माजलाय. अरुणी नावाच्या शत्रू राजांनी उदयनाचं राज्य जिंकून घेतलंय.
3: अरे बापरे.
4: आणि उदयन आपल्या परिवारासह परागंधा झालाय.
3: बर.
4: राज ज्योतिषी पुष्पक भद्र याने भाकीत केलंय की उदयनाचा विवाह जर मगधाची राजकन्या पद्मावती हिच्या बरोबर झाला तर मगधाच्या सहाय्याने त्याचं राज्य परत मिळू शकेल.
3: बर.
4: यौगंधरायण, रुमणवान आणि इतर राजपरिवार आता त्या खटपटीला लागतो.
3: शाबास.
4: आणि इथेच सुरू होतं स्वप्न वासवदत्त या दुसऱ्या नाटकाचं कथानक.

0: वासवदत्तेविषयीच्या प्रेमात उदयन इतका मशगूल झालाय की आपलं राज्य गेलंय याची खंतही त्याला नाहीये.
1: हो ना,
0: उदयन हा कितीही होतकरू असला तरी वासवदत्ता हयात असेपर्यंत मगधासारखा बलाढ्य राजा त्याला आपली मुलगी कशाला देईल आणि राज्य परत मिळवायला मदत तरी कशाला करील. म्हणून मग उदयन जिथे राहत असतो त्या लावाणक गावात मोठी आग लावून त्या धामधुमीत यौगंधरायण वासवदत्तेला सोबत घेऊन निघतो आणि एका आश्रमाजवळ येतो.
1: अर्थात अजूनपर्यंत प्रेक्षकांना एवढंच दिसतंय की एक तपस्वी साधू एका महिलेला घेऊन आश्रमामध्ये आलेला आहे. मगधाची राजमाता या आश्रमात राहत असते आणि तिला भेटण्यासाठी मगधाची राजकन्या पद्मावती ही येते. त्यापूर्वी बंदोबस्त तैनात होतो आणि मगधाचे सैनिक आसपासच्या लोकांना हटवायला सुरुवात करतात.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मगाशी आपण जो संवाद ऐकला तो इथला येतो.
1: बरोबर. तो गोंधळ असह्य होऊन पद्मावतीच्या वृद्ध कांचुकियाला यौगंधरायण सांगतो की ही दांडगाई आवरावी. कांचुकियाच्या सांगण्यावरून सैनिक आपला धाक दपटशा कमी करतात. राजकन्या पद्मावती येते. तिचं रूप आणि वागणं पाहून हिच्यासाठी कुणाकडून मागणी आली की नाही असं एक तापसी तिच्या दासीला विचारते. त्यावर उज्जैनचा राजा प्रद्योत याच्याकडून अशी मागणी आलीये असं दासी सांगते. हे ऐकून तापसीच्या वेशात असलेल्या वासवदत्तेला तिच्याविषयी आपुलकी वाटायला लागते.
0: कुणाला काही हवं असेल तर ते हक्कानं मागून घ्यावं असा देकार पद्मावती जाहीर करते. ही संधी साधून यौगंधरायण लगेच तिच्या पुढे आपली मागणी मांडतो. तो म्हणतो, ही माझी बहीण अवंतिका, तिचा नवरा दूरदेशाला गेलाय आणि मी तर संन्यास दीक्षा घेतलीय, तेव्हा हिला आपल्याकडे आश्रय द्यावा आणि तिच्या शिलाचं रक्षण करावं म्हणजे मी निश्चिंतपणे आपल्या कामाला जाईन. आणि तो लवकर आला नाही तर काही दिवसांनी मी परत येऊन हिला घेऊन जाईन.
1: आता कोणतीही ठेव स्वीकारणं म्हणजे मोठी जोखमीची गोष्ट.
0: खरंच की
1: इथे तर एक बाई माणसाला आश्रय द्यायचा
0: आहे.
1: तेव्हा ही मागणी मान्य करू नये असं पद्मावतीचा वृद्ध सेवक कांचुकीय सुचवतो. पण एकदा दिलेलं वचन परत घेणं योग्य नाही म्हणून पद्मावती यौगंधरायणाची विनंती मान्य करते.
0: बरोबर.
1: यौगंधरायणाचा हेतू ओळखून वासवदत्ताही पद्मावती जवळ राहायचं ठरवते. एवढं झाल्यानंतर यौगंधरायण जायला निघतो.
0: तितक्यात एक ब्रह्मचारी तिथे येतो. कांचुकीय त्याचं कुशल विचारतो. त्यावर जिथे उदयन आणि त्याची पत्नी वासवदत्ता राहतात त्या लावाणक गावाहून आपल्याला नाईलाजानं निघावं लागलं असं म्हणून तो पुढचा दुःखद वृत्तांत सांगतो.
1: उदयन बाहेर गेलेला असताना लावाणकात लागलेल्या आगीत वासवदत्ता जळून खाक झाली. तिला वाचवायला गेलेला यौगंधरायणही जळाला आणि दुःखाने विलाप करणारा उदयन आणि त्याला सांभाळणारा अमात्य रुमणवान हेच काय ते शिल्लक आहेत. उदयनाच्या विलापाचं चित्रदर्शी वर्णन तो करतो.
2: प्रिय प्रिय शिष्य अशा हाका मारणारा दुःखाने जमिनीवर गडबडा लोळणारा उदयन पाहिल्यावर असं वाटत की चक्रवाकांच्या जोडीलाही लाजवेल असं यांचं प्रेम असणार. जिला असं प्रेम करणारा पती लाभला धन्य धन्य ती स्त्री. उदयनाचं वासवदत्तेवरचं इतकं प्रेम जिवंत आहे की आगीत तिचा देह जळला असेल, तिला मात्र अग्नी जाळू शकलेला

0: उदयनाच्या आपल्यावरच्या प्रेमानं वासवदत्त तिला गहिवरून येतं. मात्र मन घट्ट करून तिला पद्मावतीजवळ ठेवून यौगंधरायण निघून जातो.
1: पुढच्या अंकाच्या सुरुवातीला असं दिसतं की पद्मावती आणि तिच्या सख्या चेंडू खेळून दमल्यात. महासेनाची भावी सुनबाई, आता तू अगदी निराळीच दिसतेस. हा तुझे हात तर आता कुणा दुसऱ्याचेच झाल्यासारखे दिसत आहेत. असं म्हणून अवंतिका पद्मावती

0: करण्याची चेष्टा करते. त्यावर पद्मावतीला उदयनाशी विवाह करण्याची इच्छा असल्याचं तिची दासी सांगते.
1: हे वाक्यच नाटकाचं पुढचं कथानक सुचवणारं पताका स्थान ठरतं. पद्मावतीचा विवाह उदयनाशी ठरल्याचं सांगत पद्मावतीची दाई येते. यावर वासवदत्ता न राहून तिला विचारते की पद्मावतीला उदयनाना मागणी तर घातली नाही ना. पद्मावतीच्या भावानं म्हणजे दर्शक महाराजांनी उदयनाला मागणी घातल्याचं ऐकून आवंती केला म्हणजे वासवदत्तेला समाधान वाटतं.
0: पुढच्या अंकात उदयन आणि पद्मावती यांच्या विवाहाच्या तयारीचं वर्णन अगदी थोडक्यात येतं. तिथेही वासवदत्तेचं मनोवेधक चित्रण भासाने केलंय. तिचा हा भावनिक हेलकावा आपल्याला सांगतील डॉक्टर मंगला मिराजदार.
2: उदयन आणि पद्मावती यांच्या विवाह समारंभाच्या धामधुमीत सर्व राजवाडा गजबजून गेला होता आणि अवंतिकेच्या वेशातली वासवदत्ता मात्र दुःखाने व्याकुळ होऊन लांब एका कोपऱ्यात आपल्या आंतरिक वेदनेला वाट करून देत होती. प्रत्यक्ष विवाहाची लगबग सुरू झाली मात्र आणि अवंतिकेला हे दुःख सहन करणं कठीण होऊन बसलं. पद्मावतीने अवंतिकेला जवळची मैत्रीण मानलं होतं, त्यामुळे विवाह समारंभातली अनेक महत्त्वाची कामं अवंतीकर येऊन पडत होती. तिची वेदना क्षणाक्षणाला कणाकणानं वाढतच होती. पद्मावतीचा विवाह ही आनंदाची गोष्ट, पण तो विवाह कुणाशी? प्रत्यक्ष आपल्या पतीशी? दैवाचा केवढा क्रूर खेळ. मनीचं दुःख बोलावं तरी कुणाशी? तेवढ्यात तिचा शोध घेत एक दासी आलीच. अगं अवंतिके, केव्हाची मी तुला शोधतेय, अशी एकटीच काय बसलीस? आणि बघ, ही विवाह मालिका गुंफायची आहे, चल लवकर अटप. हृदयावर दगड ठेवून अवंतिका हार गुंफायला बसली. फुलांच्या त्या परडीत कितीतरी रंगांची सुवासाची पानं फुलं होती. त्या पानांमध्ये अविधवाकरण नावाच्या वेलीची पानं होती. ती तर हारात भरपूर घालायला हवी. त्या पानांमुळे अखंड सौभाग्य मिळतं. आता तिचं आणि पद्मावतीचं सौभाग्य वेगळं कुठं होतं? दुसरी वनस्पती होती सपत्नी मर्दनं, म्हणजे सौतीचा नाश करणारी. ही पानं मी हारात मुळीच गुंफणार नाही, अवंतिका मोठ्याने बोलून गेली. पद्मावतीची सवत म्हणजे मीच की स्वतःच्याच नाशाची पानं गुंफायची? आश्चर्याने बघणाऱ्या दासीच्या प्रश्नाला उत्तर देताना अवंतिका म्हणाली, अगं आता पहिली पत्नी जिवंत आहेच कुठं, मग ही पानं गुंफली नाहीत तरी चालतील. विवाह माला घेऊन गडबडीनी दासी निघून गेल्यावर मात्र अवंतिकेच्या मनाचा भान कोसळून पडला. आतून येणारे हुंके दाबत गदगदून रडत ती स्वतःशीच म्हणत होती, आर्यपुत्र आता मला परके झाले, कुणाजवळ बोलू मी हे दुःख? निद्रा आली तर या सगळ्या दुःखाचा थोडा तरी विसर पडेल, पण आता निद्रा तरी कुठली? स्वप्नवासवदत्तमचा हा तिसरा अंक आकाराने इतका लहान आहे की नाटकातला एखादा प्रवेशकच, पण भासानी या अंकाची योजना जाणीवपूर्वक केली आहे. अवंतिकेच्या म्हणजे वासवदत्तेच्या मनातले हेलकावे, आतल्या आत खदखदणारं दुःख यांचं भावपूर्ण चित्रण या अंकात दिसतं आणि तेच भासाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आपलं दुःख लपवून इतरांना ते जाणवू नये म्हणून वरकरणी तिची चाललेली धडपड, उदयनाच्या रूपगुणांबद्दल अकल्पितपणे तोंडून निघणारे प्रशंसोद्गार आणि इतरांनी आश्चर्य दाखवल्यावर त्यावर सार्वासार्व करताना उडालेली धांदल, अवंतिकेचं सोंग बाहेर पडून सगळाच कार्यभाग फसेल की काय या जाणीवेनी सतत होणारी मानसिक घालमेल याचं सुरेख चित्रण सोप्या सहज संवादातून भासाने वाचकांच्या हृदयापर्यंत पोचवलंय.
1: उदयनाच्या विवाह समारंभाच्या काळात भरपेट खायला मिळालेला वसंतक विदूषक हा उदयनाला घेऊन प्रमदवन नावाच्या बागेत जायचं असं ठरवतो.
0: पण पद्मावती आणि वासवदत्ता आधीच तिथे आलेले आहेत. वासवदत्ता आणि दासी या पद्मावतीला चिडवतायत. उदयनावर अधिक प्रेम वासवदत्तेचं होतं की आपलं आहे असा प्रश्न पद्मावतीला पडतो. वासवदत्तेचं प्रेम निश्चितच अधिक होतं, कारण त्याशिवाय ती आपलं माहेर सोडून उदयनाबरोबर पळाली नसती असं उत्तर वासवदत्ता म्हणजे अवंतिका देते. यावर वासवदत्तेची आठवण अजूनही उदयनाला कशी अस्वस्थ करते याचं वर्णन पद्मावती करते आणि ते ऐकून वासवदत्तेला अगदी धन्य धन्य वाटतं.
1: एवढं होतं ना होतं तोच उदयन आणि वसंतक तिथे येतात. अवंतिकेला परपुरुषाचं दर्शन नको म्हणून पद्मावती आणि तिच्या सख्या माधवीच्या कुंजात जातात आणि राजा आणि वसंतक बाहेरच्या बाजूला येऊन बसल्यामुळे तिथेच अडकून पडतात.
0: वसंतक बोलण्याच्या ओघात राजाला विचारतो,
3: अरे मित्रा, तुला

0: तेव्हाची ती वासवदत्ता आवडते की आत्ताची पद्मावती? सांग, जे असेल ते सांग रे, निर्धास्तपणे सांग. अरे, एकीचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी आता जवळही नाही. सांग सांग पाहू.
1: मी काही तुला हे सांगणार नाही आहे, कारण तू पडलास बडबड्या.
0: अरे मी
1: आहे. मग काय, तू केव्हा कुठे काय बोलशील याचा काय नेम?
2: पद्मावतीशी विवाह झाला असला तरी उदयनाला वासवदत्तेची तेवढीच आठवण येते हे ऐकून वासवदत्तेला मोठा दिलासा मिळतो. तर उदयनानी वासवदत्तेचं नाव घेऊन स्पष्ट उत्तर दिलं नाही यामुळे पद्मावतीला समाधान वाटतं. आठवणींचा आणि भावनांचा कल्लोळ झाल्यामुळे उदयनाचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्याला पाणी आणायला म्हणून वसंत तिथून निघून जातो.
3: इकडे उदयनाला शांत करायला वासवदत्ता पद्मावतीला पाठवते. वसंतकही पाणी घेऊन परत येतो. काशपुष्पांचे परागकण डोळ्यात गेल्यानं उदयनाचे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत अशी बतावणी ते दोघं करतात. आणि उदयनाच्या स्वभावातला हळुवारपणा आणि त्याची व्यथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येते.
2: एवढ्यात मगधराज भेटीला येणार असल्याचं समजल्यामुळे सगळेजण बागेतून निघून जातात.
3: भासाचं नाटकचक्र समीक्षकांनी अग्नीत टाकलं तेव्हा स्वप्न वासवदत्ताला अग्निही जाळू शकला नाही, ते तसंच निष्कलंक राहिलं. भास नाटकचक्रेपी छे कैही क्षिप्ते परीक्षितुम स्वप्न वासवदत्ताया दाहको भून न पावकहा. हे सुभाषित खऱ्या अर्थानं लागू पडतं ना ते या पुढच्या कथानकाला.
2: या अंकाचं कथानक आणि त्याचं औचित्य हे आता ऐकूया डॉक्टर सुचेता परांजपे यांच्याकडून.
4: तत्रापि च चतुर्थोंकस तत्र श्लोक चतुष्टयम असं म्हणत कालिदासाच्या शाकुंतलाचा सर्वोत्तम म्हणून गौरव करणाऱ्या त्या अनामिकाला भासाचं स्वप्न वसवदत्तम आणि त्याचा पाचवा अंक नक्कीच माहीत नसावा, कारण स्वप्नमधला हा अंक फारच सरस आहे. नाटकाचा उत्कर्ष बिंदू, एकूण गुंत्याचा उलगडा, पुढच्या गोड शेवटाची नांदी, उदयनाचं राजा म्हणून कर्तव्य, तो वासवदत्ता पद्मावती या तिघांचेही मनोव्यापार, अशा सगळ्याच महत्वाच्या गोष्टी थोडक्यात पण नेटकेपणाने मांडलेला आहे हा अंक. पद्मावतीला शीर्षवेदना होणं साहजिकच आहे. समुद्रगृहात विश्रांतीसाठी ती येणं अपेक्षित आहे, पण गंमत अशी की समुद्रगृहात तर सोडाच पण संपूर्ण पाचव्या अंकातच ती कुठेच येत नाही. पडद्याआडचं तिचं अस्तित्व हे केवळ या अंकापुरतं मर्यादित नसून संपूर्ण नाटकात, खरं तर उदयनाच्या आयुष्यातही तिचं अस्तित्व हे असं पडद्याआड राहण्यापुरतंच आहे असंच भास सुचवतोय कदाचित. आणि म्हणून तर नाटकाच्या शीर्षकातही नावापुरतं सुद्धा अस्तित्व नाहीये पद्मावतीला. दोनच गोष्टी महत्वाच्या, एक तर वासवदत्ता आणि दुसरं म्हणजे उदयनाला पडलेलं स्वप्न. वास्तविक भरतानी आपल्या नाट्यशास्त्रात तस्मादेतानी सर्वाणी वर्जनीयानी यत्नत असं म्हणून रंगभूमीवर अजिबात न दाखवायच्या गोष्टींची आणि प्रसंगांची एक मोठी यादी दिली आहे. शस्त्र, अग्नि, मृत्यू, युद्ध, अतिरिक्त शृंगार यांच्याबरोबरच शयन स्वप्न दाखवू नये असाही त्याचा दंडक आहे. भास भरतानी घालून दिलेले कोणतेच नेम नियम किंवा संकेत पाळताना दिसत नाही. एकूणच त्याच्या त्या सगळ्या नाटकचक्रात बंडखोरी आणि प्रयोग स्वातंत्र्य प्रकर्षाने जाणवतं. म्हणून तर एकाच शय्येवर एकांतात उदयन आणि वासवदत्ता शेजारी शेजारी झोपलेत असा एक विलक्षण प्रसंग हा त्याच्या नाटकाचा सर्वोच्च बिंदू असू शकतो. या प्रसंगात कोणताही अश्लील हावभाव नाही, शृंगाराचं तर नावच नाही, उलट काहीसा करुणरसच जाणवतो. त्या दोघांचं ते मित संभाषण, त्यातून जाणवणारं एकमेकांवरचं आंतरिक प्रेम, वासवदत्तेला सुखावणारे आणि उदयनाला दुखावणारे शब्द, सगळंच मोठं उत्कंठावर्धक आहे, शृंगार प्रधान नाही. पाचव्या अंकाचा हा आणखी एक खास विशेष, इथे हास्य, करुण, नर्म, शृंगार असे अनेक रस एकत्र संपृक्त होतात. शेवटी तर वीररसही त्यात मिळतो. उदयनाच्या मनात अजूनही ताजतवानं राहिलेलं वासवदत्तेवरचं अक्षरशः अशारीर प्रेम, वासवदत्तेच्या मनाला लाभलेली शांती, इतक्या विभिन्न गोष्टींचा एकत्र गोफ घुंपणं, ही तारेवरची कसरत भासानी मात्र अगदी सहज सुंदर करून दाखवली. म्हणूनच थोड्याफार बदलांनी आपण एक वेगळं कौतुक करूया की तत्रापि पंचमोंकोही त तत्र स्व

0: സ്വപ്നം മനോഹരം.
1: മഗധാച്ച സഹയാന അരുണി യാ ശത്രുവർ വിജയ മിളവൻ ഉദയനാന ആപ്പ രാജ്യ താബ്യാത് ഘെത്തല. ഉദയനാച്ച ഘോഷവതി വീണാ സാപടലിയ ആണ് വാസവദത്തേച്ച വിരഹാന ഉദയൻ അധികച വ്യാകുൾ ഝാലായ. ജശി ഘോഷവതി വീണാ സാപടലി തശി വാസവദത്തഹി മിളാവി അശി ആശാ ത്യാച്ച മനാത് ജാഗൃത ഝാലിയ. ഇത്ക്യാത് വാസവദത്തേച്ച മാഹേരാഹുൻ മ്ഹണ്ജെ ഉജ്ജയിനിഹുൻ വാസവദത്തേച്ചി ദായി ആണി കാഞ്ചുകീയ ഹെ ആലിയാച്ചി വർദി യേതെ. त्यांना पद्मावती समोरच भेटावं म्हणून राजा पद्मावतीला तसा निरोप पाठवतो.
2: उदयन आणि वासवदत्ता हे पळून गेल्यावर महासेनाने विवाहाचे विधी त्यांच्या चित्रांवर केले. ती चित्र आम्ही आणली आहेत असं सांगून दाई ती चित्र दाखवते. त्याबरोबर पद्मावती सांगते की या चित्रातल्या स्त्रीसारखी स्त्री इथेच आहे. वासवदत्ता आता भेटणार म्हणून उदयन अगदी आतुर झालाय. अवंतिका येते तेवढ्याच संन्याशाच्या वेशातला योगंधरायण तिथे येतो आणि आपल्या बहिणीला घेऊन जाण्याची इच्छा करतो.
1: चेहऱ्यावरचं अवगुंठन दूर केल्यावर अवंतिकेची म्हणजेच वासवदत्तेची ओळख पटते, तशीच योगंधरायणाचीही. या सगळ्या प्रकारानं सुखावलेला आणि काहीसा दुखावलेला उदयन हा योगंधरायणाला विचारतो, मित्रा योगंधरायणा, वासवदत्तेला पळवून नेण्याची बुद्धी तुला कशी काय झाली? यावर यौगंधरायणाचं उत्तर मात्र अतिशय मार्मिक आहे.
2: यौगंधरायण म्हणतो, कौशांबी मात्रम परिपालयामि इति. महाराज, मी फक्त कौशांबीचं रक्षण करणं जाणतो.
1: वा,
2: उदयनाच्या इतर खासगी आयुष्याशी आपला काहीच संबंध नाही. आपण कौशांबीचं रक्षण करणं हेच काय ते जाणतो, असं बाणेदार पण नम्र उत्तर यौगंधरायण देतो.
1: छान.
2: आणि महासेनाच्या दर्शनाला सगळेजण जातात. इथेच स्वप्न वासवदत्त नाटकाचा सुखांत असा शेवट होतो.

जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा पाचवा भाग आताच आपण ऐकला. लेखन होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांचं, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग डॉक्टर मंगला मिराजदार आणि डॉक्टर सुचेता परांजपे, श्लोक गायन पुष्कर गाडगीळ, सहभाग प्रणव गोखले, विनीत बाटवे आणि नीलिमा पटवर्धन, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य रोहिणी केस्ते आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. श्रोतेहो, भासाच्या आख्यायिकांवर आधारित आणखीन काही नाटकांचा परिचय आपण पुढच्या म्हणजे या मालिकेच्या सहाव्या भागात करून घेणार आहोत. ऐकत रहा जाणूनी घेऊ भासकवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत आपले स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 जागांवर

0: महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओम राजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. फेरपरीक्षेचा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 90 अंकांची वाढ नोंदवत 24,102 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वृंदा मुंडकूर यांचं गायन, राग पूर्वा, ताल विलंबित गत आणि द्रुतगत 3 ताल, बोल विलंबित, मान गए लोरी बैरागन, द्रुत सावरी सी मन लागा. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया वृंदा मुंडकूर यांचं गायन, राग पूर्वा.

आताच आपण ऐकलत वृंदा मुंडकर यांचं गायन राग पूर्वा. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती विनोद पडगे यांनी. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाही आहेत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

मंडळी, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात, तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थिती ही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी, बऱ्याचदा आपण ओढा ताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील, किंवा जर नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात, तर काही अपूर्ण राहतात. काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं, पण तो पत्रकार बनतो. एखाद्याला गायक व्हायचं असतं, पण तो संगीत शिक्षक बनतो. एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो, पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्यस्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत. पण त्याच वेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार। श्रोते हो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 पेक्षा जास्त कथासंग्रह ज्यांचे प्रकाशित आहे त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार आशाताई।
1: नमस्कार।
0: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या नेमकी याची सुरुवात कशी काय झाली, कारण कुठनं तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला आणि ती सुरुवात होत असते, आपली सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात इतकी अजाणतेपणे झाली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही। मी अगदी 9वीत असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये

0: आमच्या घरची एक मोलकरीण आहे झिपरी म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं. म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथारूपाने होती. म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे अशा तऱ्हेचं अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली. पण ती इतकी अननोईंगली झाली त्याच्याही आधी. आम्ही सास्ती कॉलरीजमध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डरमध्ये एक सास्ती कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता. तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला, आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला. पण तो लेखसुद्धा कथास्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घरं पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला. सगळ्या ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना. आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले. म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे. म्हणजे त्यांचे घरं पाण्यात बुडले होते, त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं. आपल्यासारख्यांचे घरं जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोण कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का, पण ते आम्हाला करायचे अशासारखं. नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले. म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेखलेला होता अशी एक. पण तो लेखही कथात्मक होता.
1: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
0: लग्नानंतरच म्हणा.
1: पण मग जेव्हा मराठीमध्ये एम ए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
0: मराठीमध्ये एम ए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही.
1: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे.
0: नाही नाही, ते फार चुकीचं पेपरमध्ये आलं ते. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आणि ते सुनामीवर आधारित नाही आहे भूमी कादंबरी. मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला, मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं तिथे राहत होती. आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे, तर मी तिच्याकडे आली कडलूरला राहिली. आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा ती असते ती कोणती नायडू अम्मा तिचं घराचं बंद दार हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती. म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला एक किताब कुठे मिळाली, तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा, तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
1: भूमीची कथा नेमकी काय आहे?
0: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते आणि ती या कडलूर यासारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभूमी घेतला होता तिथे वाढते आणि तिची ती नायडू अम्मा असते तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटलं जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची यायची की ती आणि मग तिची ती मरते तिची ती नायडू अम्मा तिची जी असते. तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही रणघडण नसतं. ती गेल्यावरती ती येते कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती. पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात एक मिलिंद नावाचा मुलगा येतो तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे. आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाचे, की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्या वेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्या पुढे तू तुझं नोकरीकडून तू शिक. म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती बी ए होते आणि मग ती एम ए होते. आणि मग त्या देवस्थळीबाईंचा मुलगा जो असतो शंतनू त्याच्याशी ती लग्न करते. तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो, स्वतः देवस्थळीबाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू. पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे, दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारणं असतात. तसं ते एक कारण आहे. कोणतीवर एक इंग्लिश कादंबरी होती ॲन रँडची आहे ती, पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतरी प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची, त्या माणसाची लग्न केल्यावरती त्या संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं, त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
1: तिथनं थोडस
0: असं ते काय मी म्हटलं ना अंतर्गत प्रवाह असतात ते.
1: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का, कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा?
0: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू, अनिल, कुसुमाग्रज, त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीने कविता केली, ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
1: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा?
0: असं नाही सांगताय, कारण की मला माझी कथा आवडतच नाही. लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं होतं.
1: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
0: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो, जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरीसुद्धा कथात्मकच आहे, म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध, असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
1: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं, मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
0: आहे, पण ती किने मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूवी भेरे, त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं ती, पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती. पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकडून, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं, पण मला ती आवडत नाही कादंबरी.
1: झुंबर बाबतीत काय म्हणणं?
0: झुंबर ठीक ठीक आहे, ते खूप छान कादंबरी ती नाही.
1: उत्सव
0: बरी वाटते. उत्सव मध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते, आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात. त्या कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते, आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, आता तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सव मध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते, तिच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती ही माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते, आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे देते, घर विकवा करते. सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हाचं घर गेल्यावर सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे, हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जिला काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते. अशा पद्धतीने ती.
1: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडत
0: असत. मला सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे, आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या, तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेनी ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या, तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू, आणि आम्ही श्रीपू भागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगले गप्पा आहेत म्हणे तुमच्या. मग आम्ही प्रत्येकाला काय वाटतं कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं तर त्याच्यासंबंधी आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: हां, मग जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर काय असेल?

0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, हा ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता, पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशील आणि विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात, आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं उतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ॲक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ॲक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसं त्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्या मागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या याने, त्याची कथाही होते त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी चांगली, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला. परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: दिलं आहे, पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा. तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती, पण सूरमध्ये त्या आयुष्यातल्या व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदलमध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलसे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेच म्हणतात की ही वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला, त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही, असं मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपुकाळे आहे, वपुकाळ्यां कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं, पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ऍक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो, त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो, आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो. आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार असं त्याला सारखं सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं आहे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो, आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस आबा मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे, आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो आबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकाला करतो. तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणारं कोण आहे आपण, त्याला त्याचं मन रमत नाही. म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं, त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं ती स्पष्ट दिसतं. मारवा हा संधिकालाचा राग आहे, संधी प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संधी प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तरी स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपालकल्यामध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवर लगाव, हे सगळे जे वेगळे वेगळे वेगळे वेगळे असे कथासंग्रह त्या त्या काळामध्ये असे घडलेले. तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसंच व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे. तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलं आहे की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मी मध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते. मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव. नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही आहे पण हे छान असतं, वेगळं असतं. ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेकसून काही आपण एकदम कोणी पोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय? म्हणजे दोन्ही
0: मला ॲक्च्युअल फिलॉसॉफी ते मी करायचं होतं पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला. मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये, परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती LED मध्ये. पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते, पण त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे मराठीत एमकल क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद झाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे. मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे पण तो ॲक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव. संगीत हे माध्यम आहे पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो. नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार झाला. चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं. असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: अहो, ते चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख चांगली लिहितात आहेत. ती उर्मिला पवार, ती चांगली लिहिते आहे. या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं. म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले. साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण. चांगले लेखक सगळे चांगले आहेत. त्यांना मी शिकवावं असं काही नाही आहे, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कृत केलं,
0: जनस्थान पुरस्कार.
1: तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता. म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा मला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं. म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्याबरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठीतर्फे होती, कोणी हिंदीतर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोक आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवालेसुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं. मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला, सर्वानुमते मिळाला तर मला, आणि तो इलकुंचवारांच्या हस्ते दिला गेला. आनंद झाला मला. पण असं नाही वाटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाशीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय माझा आदिनाद म्हणून. आता याच्यानंतर मला माहित नाही, माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेनी काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं आहे
0: जलसाघर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल?
0: काही नाही, जलसाघर म्हणजे वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले पण ते खूप काही ते जमलेलं नाही आहे. जलसाघरची एक मजा आहे. जलसागरचीच मजा आहे, पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथासंग्रह आहे.

0: आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्यानंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय वाङ्मयचौर्य, हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे. फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाइम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगवले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो, त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा हे जेलकुंजकरांनी सांगितलं. ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसागर नावाचा सिनेमा आहे म्हणे, असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही आमच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसागरची कॅसेट आणली, तर हुबेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसागर कधी वाचलं नाही पाहिलं नाही, असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, समरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस, त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती. 4:30 ला मी त्यांच्याकडे गेली, तर ते चहा करत होते. म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा बिया. तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या, तर तोही प्रसंग मला आठवला. की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं, तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे, तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल असं त्यांनी सांगितलं.
1: सर ते शेवटी आमचे जे श्रोताचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: मी त्यांना इतकं सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला सृजकांमधून काम केलं होतं, आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता, दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने. त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
1: अशा ताई बघे आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
0: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्यविषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते

0: आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: मैं कैसे कैसे
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
3: कैसे कैसे मैं कैसे कैसे
4: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा
2: क्रीडा विश्व.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: यार, कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेझर्ट तर आला आहे, पण आपले चॅम्पियन नाही आले अजून।
5: बिल भरायच्या आधी तरी येईल ना?
4: सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय,
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख, नगरविकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेश त्यामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली, याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला

0: नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय, तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगरपरिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेत. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भागभांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्य

0: यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कळू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञान चा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषीविषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड

0: यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम. या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
1: नमस्कार मॅडम.
0: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगाने सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
1: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्तद्रोणक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलचं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
0: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलात. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे, तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
1: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की 1950 नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षानंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षानंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती, त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये 4 वर्षे हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 2015 आणि 2023. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे ज्याला आपण अल निनो शब्दशः अर्थ ज्याचा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं ह्यावर्षी जे 11 विकराळ रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी. आणि तसंच आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे, त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
0: तर यानंतर सर असं सांगा की अल निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात.
1: आता अल निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे पेरू आहे लिमा आहे हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया आशिया आपल्या भारत देशाकडे वाहतात आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सूनसाठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या देशामध्ये 75 ते 90% पाऊस पडतो आणि अल निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही, व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
0: सर आताच आपण अल निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल.
1: अल निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे भारताच्या हवामानासंदर्भामध्ये एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे, म्हणजे 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे आणि यामुळे काय पाऊस कमी पडणे आणि त्यामुळे जे आहे दुष्काळाची शक्यता वाढते, पावसाचं असमान वितरण होऊ शकते, विशेषतः जो खरीप हंगाम आहे त्याचा याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काय आहे की शेतकऱ्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे आहे त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागते.

0: किंवा जावं लागू शकते.
1: सर, अल्निनो सोबतच लानिना हा सुद्धा एक हवामान बदलाचा प्रकार आहे, तर अल्निनो आणि लानिना यामध्ये नेमका आपल्याला काय फरक सांगता येईल?
0: अल्निनो म्हणजे जसं मॅडम आता सांगितलं की अर्थ त्याचा की लहान मुलगा होतो, आणि लानिना म्हणजे लहान मुलगी.
1: बरं.
0: आणि अल्निनो मध्ये पाण्याचं जे तापमान आहे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ जे पाण्याचं तापमान आहे त्याच्यामध्ये वाढते अल्निनो मध्ये, आणि ह्याच्या उलट जे आहे लानिना मध्ये पाण्याचं तापमान जे ते कमी होते, पाणी थंड राहते.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे याचा भारतावरील पावसावर असा परिणाम होतो की अल्निनो वर्षामध्ये पाऊस कमी पडतो, लानिना वर्षामध्ये पाऊस हा जास्त पडतो, आणि त्याचा प्रत्यक्ष शेतीवर परिणाम असा होतो. मग पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ, उत्पादनामध्ये घट येणं, आणि एकंदरीत शेती क्षेत्रावरती मोठं संकट निर्माण होते अल्निनोमुळे. आणि लालिनामुळे चांगलं उत्पादन येते आणि पीक सुद्धा चांगलं येते.
1: अच्छा सर, महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्निनोचे काय परिणाम होतात याविषयी काय सांगाल?
0: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम आपण, तर जसं देशपातळीवरती अल्निनोचा परिणाम होतो त्याच स्वरूपामध्ये जो आहे, जसं पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा. एक तर मान्सून जो आहे तो उशिरा, आता जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल घोषणा केली की शेतकऱ्यांनी ह्या 1 जून पासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. तर मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते, कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो, आणि परिणामी उत्पादनामध्ये 20 ते 25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे, मग सिंचनासाठी असेल पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे, कारण की विहिरी, बोरवेल, तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाच्या पाण्याची शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम. आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
1: अच्छा सर, साधारण अल्निनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे.
0: बरोबर.
1: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करता येतील सर? आपल्या शेतकरी बांधवांपुढे हा खूप मोठा प्रश्न असेल.
0: बरोबर आहे मॅडम, कारण की आता पाऊस मुळातच कमी पडणार आहे, सरासरीपेक्षा 10% पाऊस आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कमी पडणार आहे. मग जे उपलब्ध पाणी आहे, पावसाचं जे पडणारं पाणी आहे, तर प्रत्येक पावसाचा थेंब जो आहे आपल्याला अडवावा लागणार आहे, त्याला जमिनीमध्ये जिरवावं लागणार आहे, म्हणजे ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो त्याचे उपाय आपल्याला करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला उताराला आडवी पेरणी करावी लागेल, त्याचबरोबर आडवी मशागत, नांगरणी असेल, वखरणी असेल आणि पेरणी असेल, ही उताराला आडवी आपल्याला करायची आहे, जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जाणार नाही, त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरेल. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. आपण जे म्हणतो की प्रतिथेम अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याच्यासाठी आपल्याला ठिबक, तुषार ह्या सिंचन सुविधेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला शेततळी शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये साठून आपण ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज आहे, खरी गरज आहे, त्यावेळेस शेतकरी जे आहे लाईफ सेव्हिंग इरिगेशन देऊन आपल्या उत्पादनामध्ये येणारी घट कमी करतील आणि त्या पिकाला वाचवतील. सोबतच नवीन एक जलतारा प्रकल्प आपण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागाअंतर्गत प्रचार प्रसिद्धी करत आहोत, तर ते जलतारा प्रकल्प सारखे जे आहे त्याच्यामध्ये आपण 5x5x6 फुटाचा खड्डा आपण घेतो, 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल, आणि हा एकरी आपल्याला 2 खड्डे घ्यायचे आहे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणी ते आपल्याला खड्डे घ्यायचे आहे, आणि त्यामध्ये मग जे आहे आपले जे मोठे बोल्डर आहेत आणि छोटे पावस जे गोलगोटे आहेत ते खाली टाकायचे, एक साधारण 3 फुटापर्यंत, वरचा 2.5 फुटामध्ये आपण मोठे बोल्डर टाकायचे आहे, आणि अशा पद्धतीने खड्डे आपण भरून घ्यायचे आहे. पावसाचं पडणारे जे पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये जे मुरून जे आहे तिथलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हे जलतारासारखे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला पिकाची निवड जी आहे, कमी कालावधीत येणारी पिकं जी आहे आणि ज्याला पाणी कमी लागते अशी पिकं आपल्याला घ्यायची आहेत, जसं मग ज्वारी आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे, आणि वाणसुद्धा तशीच आपल्याला निवडायची आहे ज्याला कमी पाणी लागेल. त्याचबरोबर आपल्याला मातीचं व्यवस्थापन करायचं आहे. उष्णतेच्या सहाय्याने जे इव्हॅपोरेशन होते, बाष्पीभवन नुकसान होते आणि पाणी उडून जाते, त्यासाठी आपल्याला आच्छादन करायचं आहे. काडी कचरा जो काही शेतातला आहे त्याचा आपण पिकाच्या मुळाभोवती जे आच्छादन केले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन होईल, पाण्याची पातळी त्या ठिकाणी टिकून राहील, ओलावा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी ते पिकाला मिळेल आणि उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याचबरोबर सेंद्रिय खतंसुद्धा आपण, मग गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ह्याचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यामुळे काय होणार आहे की जमिनीची जलधारणा क्षमता वाढणार आहे, जमिनीची सच्छिद्रता वाढणार आहे, हवेचं प्रमाण चांगलं राहणार आहे आणि त्या वाढ चांगली होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. सोबतच एक मॅडम, ज्यावेळेस पेरणीचं आपण म्हणतो त्यावेळेस आपण जी रुंद वरंबासरी पद्धत आहे, रुंद वरंबासरी म्हणजे बीबीएफ ब्रॉड बेस फरो, ह्याच्यामध्ये काय होते की आपण 1.2 ते 1.5 मीटरची आपण सरी काढतो, त्याची रुंदी 1.5 मीटर राहते आणि गादी वाफा त्या ठिकाणी तयार होतो जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा आणि सरी जी आहे ती 30 ते 45 सेंटीमीटरची सरी तयार होते आणि यावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस समजा कमी झाला किंवा जास्त झाला तरीसुद्धा पिके जी आहे ती तग धरून राहतात आणि उत्पादनामध्ये किमान 15 ते 20% वाढ त्यामध्ये होते. तर बीबीएफवर पेरणी करायला पाहिजे, पीक बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी, आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, आपलं मुख्य पीक हातचं गेलं, जसं सोयाबीनमध्ये आपण तूर घेतो किंवा कापसामध्ये तूर घेतो 3:3 किंवा 8:1 म्हणजे 8 ओळी कपाशीच्या 1 ओळ तुरीची किंवा 2 ओळी कपाशीच्या 3 ओळी तुरीच्या किंवा मग मुगाची आपण घेऊ शकतो. तर असे आंतरपीक मिश्रपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे जेणेकरून मुख्य पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकापासून त्याचं उत्पादन मिळेल त्याला. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली जोखीम कमी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
1: अच्छा सर, सरतेशेवटी ह्या अल्निनोचा जे आपण सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हितावह आपलं शासन काही पाऊल उचलतंय का सर? त्यांच्यासाठी काही योजना म्हणा किंवा त्यांच्या काही मोहिमा अशा काही आहेत का, याविषयी सांगा.
0: नक्कीच मॅडम, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे आहे, म्हणजे 2026 अल्निनो वर्ष आहे, त्यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्राचं उत्पादन सुद्धा शेतीचं वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं मी पूर्वी बोललो की शेतकऱ्यांनी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यायचा आहे जेणेकरून त्या माध्यमातून जोखीम कमी होईल. आणि त्याचबरोबर जे आहे जसं जलतारा प्रकल्प आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल, तर जलतारा प्रकल्प राबून जे आहे जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे त्याला अनुदानसुद्धा आहे. तर त्याचा आपल्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जलतारा प्रकल्प घेऊन आपल्या शेतामध्ये शोषखड्डे घेऊन पावसाचं पाणी साठवायचं आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जे आहे जे काही हवामान अनुकूल जे वाहन आहेत, म्हणजे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये असे जे काही वेगवेगळे पिकाचे वाहन आहेत त्याचे प्रात्यक्षिक आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना, त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर बीबीएफ यंत्र जे आहे आपण यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत जे आहे जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड करतो शेतकऱ्यांनी की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रुंद वरंबासरी पद्धतीवरचा वापर करायचा आहे पेरणीसाठी, तर त्यासाठी जे लागणारं यंत्र आहे बीबीएफ यंत्र ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अल्निनोपासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो आजच्या कार्यक्रमात आपण अल्निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम या विषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल्निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे, तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगता आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर, त्याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आता आपण अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्त्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
3: आता आपण जर ढोबळ मानानं बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे.

0: परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
1: नक्कीच सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे.
0: आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायनविरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो, त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
1: नक्कीच सर. रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
0: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्तावस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट, आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येते. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो, हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जे आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण, जर आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्पा आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळीसुद्धा आपण म्हणतो, तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते, त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केलीमुळे. त्यासोबतच एक महत्त्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात, तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्तावस्था आहे या पिकांच्या अवशेषामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात, त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्त्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते, तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. यानंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला यांत्रिक किंवा भौतिक पद्धती, याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे ते आपण हाताने तोडून त्या नष्ट करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये आपण दोन कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो, पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर सनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील तर एक एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडअळी किंवा आपण घाट्याळी म्हणतो तर या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिओर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण स्पोडोलिओर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं,

0: किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून किडी व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळीसुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत.
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असते की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रायकोग्रामा जापोनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडअळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रायकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरफीड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढालकिडा म्हणतो. यासोबतच काही पक्षीसुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना, की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे, यांना टिपून खातात. हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर, यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशकं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर नाही. यामुळे कुठल्याही मित्र कीटकावर किंवा मानवावर किंवा निसर्गावर असा विपरीत परिणाम होत नाही. त्याच्यामुळे याचा वापर करणं अतिशय सेफ आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
1: नक्कीच सर. यानंतर आम्हाला सांगा की वनस्पतीजन्य कीटकनाशके कोणकोणती आहेत.
0: आता जर आपण बघितलं तर जे कीटकनाशक वनस्पतीपासून तयार होतात किंवा आपण करू शकतो त्यांना आपण वनस्पतीजन्य कीटकनाशके आपण म्हणतो. जसं की आपण निंबोळी अर्क ज्या उन्हाळ्यामध्ये आपण आता बघितलं असेल, आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या लिंबोळ्या खाली पडलेल्या दिसतात, तर या ज्या मॅच्युअर झालेल्या लिंबोळ्या आहे याचा वापर करून आपण त्या ठिकाणी निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क, ज्या 10 प्रकारच्या वनस्पती यांचा वापर करून आपण हा दशपर्णी अर्क तयार करून आपण जर आपल्या शेतामधील पिकांवर जर फवारणी केली तर या किडींपासून आपल्या या पिकांचे संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो.
1: सर, सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे हा कार्यक्रम ऐकतात, त्यांना आपण काय सल्ला द्याल.
0: तर या प्रसंगी मी शेतकरी बंधूंना एक सल्ला या ठिकाणी देतो. त्यामध्ये एक महत्त्वाचं जे आहे की सर्वांनी कृपया एक यावर्षी आपण काळजी घेतली की रसायनांचा कमीत कमी वापर शक्यतोवर जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी करावा, किंवा ज्या काही रसायनविरहित पद्धती आपण आता जी चर्चा केली या पद्धतींचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये आपण मेटारायझियम एनासोफिली झालं किंवा बिवेरिया बॅसेना झालं किंवा HNPV झालं, अशा ज्या जैविक कीटकनाशके आहेत किंवा वनस्पतीजन्य जे कीटकनाशके आहेत जे घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरच्या घरी करू शकतो, जसं की निंबोळी अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क झालं, या सोबतच आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये हे कामगंध सापळे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा वापर आपण जर शेतामध्ये केला तर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही, जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपल्या निसर्गावर, आरोग्यावर आणि मित्र कीटकावर याचा विपरीत परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या रसायनविरहित कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपलं या किडींचं व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आपण आत्ताच माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्याकडून, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात.

0: आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या महत्वपूर्ण विषयी माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
1: आपले सुद्धा आभार आणि सर्व शेतकरी बंधूचे सुद्धा आभार. धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर ही मुलाखत ऐकलीत. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केलेली होती शंतनू ठेंगडे यांनी. याबरोबरच आजचा आपला कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. श्रोतेहो, शेतीमध्ये योग्य माहिती, योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आजच्या कार्यक्रमातली ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा अशा शेतीविषयक नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया रुंद बरंबा आणि सरी पेरणी यंत्र याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी माहिती. याविषयी मनाली तावडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत। आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
1: क्रीडा विश्व.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा NTA फेटाळला. आणि UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केले आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची

0: इयत्ता बारावीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी सीबीएसईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 सादर करत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राबासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा.

0: मारुकडला मध्ये ताळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणाला
1: जाने भाने मात्र तो लागले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या भाने सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून
0: लागे येचून आणले तुला अन पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
0: नाही दिला झाला नागवा जापले अस तिवाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
0: शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होता वाटायला
0: काले मानवेत बर का कुठल्या तरी शरीरा संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला

0: तुमचं अंड्याला पसा पक्षी घ्या ये.
1: तर वहिनीला आली होती तो काय
0: बोलायला अंडन भरून अंडक म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
1: पैकी आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला.
0: आता असे करायचं शाल सराटा पाण्याला लावायचं सर्व बरी का
1: वैगे चांगला
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बरी का.
1: आणि
0: राघवान सर्व अंडी वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली. रगत गला गली गायला रगत गा

0: लागासारखे असत.
1: जस पोटा चपाटी मागा लागून गेला
0: कसला आलं माझ्या नशिबा.
1: आणि स्वतः माझं कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिच्या म्हणाला काल सरत आलता 7.5 वर्षाचे सणी संपले. हा दिसात जाणे भाव त्या ठिकाण्याला
1: स्वतः बघा
0: काय केलं.
1: आणि सात जण भाव मात्र तू बघा मुंबईच ना
0: दादा. आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगी गेलं पाहिजे.

0: पुराच्या पुरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शान गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साती वागा तर गालते तर म्हणजे ज्या तोंडाला
1: बाहेरला बाजूला तर येऊन तो उभा राहिला
0: इशे जो पारेला सात जणी भाईने विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला. आता
0: वळताना काय लागत महाराज बोलायला
1: तर स्वतः त्यावेळेला
0: माझी भन कुठाय तेवढी आध्यान
1: वैगी वानकीने एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: होते महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं या वेळेला
0: जातीला.

0: सोडून बसेल ते
1: तर स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खायला.
0: आईला आपल्या राणीच बरोबर आहे म्हणजे खरंच आहे.
1: होय वाय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणी आला पळून.
1: स्वतः लागला होता डोळ्याला दिसायला.

0: बाबा गरा गरा फिरूला बनीला मारला छाती गुडगा दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा अगं माझं ऐकून तर घे की मला मारायचं झाला
1: तुझं ऐकून घ्यायस काय ठरू नाही
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तिचे मोठ बन वहिला
0: मोठ बांधला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय प्रकार नवीन घडायला
0: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बदला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
0: हतरला घोंगडी त्या वेळेला
1: आणि

आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात ऐकलत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं, बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन, राग जोग, विलंबित गत एक ताल, द्रुतगत तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहे मुकुंदराज देव यांनी. तर ऐकूया विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन, राग जोग.

0: आताच आपण ऐकलं विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग जोग. त्यांना तबला साथ केली होती मुकुंदराज देव यांनी.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00।
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
2: सहज संवाद,
4: सहज संवाद।
5: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। नादब्रह्मा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक, विलंबित गत आणि द्रुतगत 3 ताल, बोल विलंबित रसिया हू नाजा, द्रुत मन में रहो मोराजिया। त्यांना तबला साथ केली आहे अभ्य दातार यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी। तर ऐकूया गीता जावडेकर यांचं गायन, राग मारुबी हाक।

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गीता जावडेकर यांचं गायन. आपण ऐकला तर राग मारू विहाग. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोता, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11:00 ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्री सिटी 11:10 होत आहेत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:11 होत आहेत. जाणून घेऊया कोलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कोलाबा इथे 34 आणि सांताक्रूज इथे 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कोलाबा इथे 26 आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कोलाबा इथे 77% आणि सांताक्रूज इथे 72% एवढी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, तसेच पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची नोंद होईल असा इशारा दिला आहे. कमाल तापमान 33 अंश आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:12 आणि 20 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

अनुराधा पौडवाल आणि अरुण इंगळे यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अशोक पत्की. आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

आशा भोसले आणि अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:30 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शंकर अभ्यंकर यांचं सतारवादन. ऐकूया राग बसंत. विलंबित गत झपतालात आणि द्रुतगत एकतालात निबद्ध आहे. तबला साथ आहे राजकुमार नयागम यांची. ऐकूया शंकर अभ्यंकर यांचं सतारवादन राग बसंत.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शंकर अभ्यंकर यांचं सतारवादन. आपण ऐकलात राग बसंत. याबरोबरच नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमालिकेचा भाग 62 आज आपण ऐकणार आहात.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी भावगीतांबद्दल सुरेश भटांनी काय म्हणले आहे हे आपण यापूर्वी श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेलं आहेच पण गझलची यमक जादू जी आहे ते सहजपणे मराठी आणणाऱ्या भटांनी अनेक गीतं देखील लिहिली होती एवढ्या तर त्या कुशीवर हाय तू वळला सका अशी अर्थ विचारणा करणारे हे गाणं आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे ऐकलेलं आहे आता आपण भटांच्या बरोबरच हृदयनाथ मंगेशकर यांच्या सृजनशील रचनेतील आणखीन एक गाणं श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत चांदणी आता फिरताना मला वाटतं हे अतिशय लोकप्रिय गाणं
2: अतिशय रोमॅन्टिक पद्धतीचं गाणं आहे लोकप्रियही झालेलं होतं आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळेला भावभावना आपण व्यक्त करू शकतो
1: असं हे आता चांदण्यात
2: कविता हे त्याचं माध्यम आहे आणि संगीत हे त्याचं ऐकण्याचं आणि गायचंही माध्यम आहे आणि ह्या माध्यमातनं अनेक गाणी हृदयनाथांनी केलेली आहेत आणि आशा भोसले यांच्या स्वरातली ही रोमॅन्टिक रचना आपण ऐकणार आहोत चांदणी आता फिरताना माझा धरिलास हात आणि हे खास म्हणजे आशा भोसले यांचं गाणं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही

0: हा निर्विवादपणे हे आशा भोसल्यांचंच गाणं आहे. निसर्ग कवी म्हणून आपल्याला माहिती असणाऱ्या बालकवींचे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं एक गाणं आपण यानंतर ऐकणार आहोत. बालकवींची कविता ही तशी गाण्यांच्या विश्वात खूप कमी आली. आनंदी आनंद गडे आपण मला वाटतं श्रोत्यांपर्यंत यापुढे
1: ऐकवलेलं होतं,
0: पण बालकवींची आपली जी ओळख होती ही पाठ्यपुस्तकातल्या कवितांमुळेच अधिक राहिलेली आहे. त्याची गाणी
1: गाणी मात्र झालेली
0: फार झाली नाहीत
1: आणि ह्या पुढे कुणी करेल असं वाटत नाही,
0: शक्यता पण नाही. आता आपण जे ऐकणार आहोत माझे गाणे, याचं
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. आणि दोनच गाणी बालकवींची लता मंगेशकरांनी गायलेली आहेत, त्यापैकी एक गाणं आपण याआधी ऐकवलेलं होतं.

0: श्रोत्याहो, भावगीतांच्या या सगळ्या सफरीत महत्वाची आहे ती शब्दरचना आणि त्यातील उत्कटता. आणि ती जर नसेल तर भावगीत नक्कीच फिकं होत जाईल. आपण बहुतांश रसिक श्रोते या उत्कटतेलाच सलाम करतो. बदल होत गेले त्यानंतर संगीतामुळं थोड्याशा अभिव्यक्तीत देखील फरक पडत गेला. पण शब्द जर उत्कट नसतील तर भावगीत भाई भावगीत राहील का याबद्दल माझ्या मनात तरी नक्की शंका आहे. आपण या सगळ्याच छटांचा मागोवा घेत पर्यंत येऊन पोचलेलो आहोत. यानंतर आणखीन आपण भावगीतांच्या संदर्भामध्ये अनेक मोठमोठ्या मंडळींनी काय प्रकारचे वक्तव्य केलेली आहेत हेही बघणारच आहोत. तूर्त आपण पुढचं गाणं ऐकूया. हेही पुन्हा सुमन कल्याणपूर यांनीच म्हणलेलं गाणं आहे, नांदगावकरांची रचना.
1: याआधी आपण नांदगावकरांचं पहिलं गाणं ऐकवलेलं होतं आणि त्याच गाण्याच्या मागची ही दुसरी रचना आहे, रात सजली पौर्णिमेची. ही सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली रचना दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली आहे.

0: यानंतर वादळ वारं सुटलं ग या गाण्याच्याबद्दल मला वाटतं हे इतकं लोकप्रिय गाणं आहे,
1: असं आहे
0: त्याची स्वतंत्र ओळख कशी करून द्यायची.
1: नाही, हृदयनाथ मंगेशकरांनी ही जी कोळी गीतं स्वरबद्ध केली ती विलक्षण लोकप्रिय झाली. आणि ह्या कोळी गीतांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कोळी गीतांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत, पारंपरिक चाली उचलून त्याचं कोळी गीत केलेलं नाही आहे, हे हृदयनाथांचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्याच्या तिन्ही गाण्यांच्यासाठी जो ऑर्केस्ट्रा वापरलेला आहे त्यांनी तोही इतर गाण्यांच्यापेक्षा फार वेगळा आहे, आणि हेच ह्या गाण्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या ह्या तिन्ही रचना त्या काळामध्ये गाजलेल्या होत्या. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ही गाणी ह्या चालीवरनं सलील चौधरींनी गाणी केली
0: आणि ती बंगालीत
1: आणि ती बंगालीमध्ये रेकॉर्ड निघाली त्याची, आणि ती सुद्धा अतिशय लोकप्रिय झाली. म्हणजे आज सुद्धा ती बंगाली गाणी ऐकली जातात.

हे या गाण्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वादळ वारं सुटलं ग ही रचना ऐकणार आहोत. शांता शेळके यांची ही गीतरचना हृदयनाथ मंगेशकरांनी सरबद्ध केलेली.

0: म्हणे आल्या.
1: आज जी आपण रचना निवडलेली
0: ही वेगळी आहे पुन्हा अभिषेकी बुवांची.
1: अभिषेकी बुवांनी गायलेली आहे. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत रंध्रात पेरिली मी.
0: रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
1: ही रचना आपण शंकर रामाणी यांची ऐकूया.

0: श्रोत्या, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण महानोरांचंच गाणं ऐकलं होतं. आणखी आजच्या कार्यक्रमाचा शेवट देखील आपण महानोरांच्याच गाण्याने करणार आहोत. औरंगाबाद जवळच्या पळसखेड या खेड्यातल्या हिरवाईत आणि गावच्या बोलीत खेड्यातल्या सणांच्या खेड्यातल्या रिवाजांचं रसायन जर आपल्या कवितेत कुणी आणलं असेल तर ते महानोरांनी. कुसुमाग्रज, माधव ज्युलियन, बालकवी, नागदेश पांडे यांचं ऋण ते स्वतः मानतात. शिक्षण संपून शेतात काम करताना गुणगुणत असताना मधूनच माझ्या स्वतःच्या ओळी घालायची आणखी रचना करायची अशी मला त्यावेळी सवय लागली. बांधावरून हिंडता हिंडता आणि माझ्या कवितेची सुरुवात झाली असं त्यांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे. आणखी नंतर मग त्यांच्या रानातली कविता 1967 साली प्रकाशित झाला,
1: अतिशय
0: लोकप्रिय झाला. आणखी कुसुमाग्रज आणखी पु ल देशपांडेंनी देखील त्याला भरभरून अशी दाद दिली. यांनी अर्थात काही चित्रपटगीतं देखील केलेली आहेत, आपण त्याच्याबद्दल थोडंसं सुरुवातीला बोललोच. आजच्या कार्यक्रमातलं अखेरचं महानोरांचं गाणं आपण कुठलं ऐकवणार?
1: महानोरांचं अखेरचं जे गाणं आपण निवडलेलं आहे ते आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या, ही अतिशय सुंदर ही अशी रचना आहे. आणि मी आधीच म्हणलेलं होतं की ह्या माझ्या आजोळची गाणीचं वैशिष्ट्य हृदयनाथानेही अगदी राखून ठेवलेलं होतं. लता मंगेशकरांनी 6 च्या 6 गाणी गायलेली आहेत आणि त्याच्यामधली कोरस गाणीसुद्धा अतिशय प्रसिद्ध झाली. पण मला अजूनही असं वाटतं की त्या गाण्यानं जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती
0: तेवढी नाही,
1: ती मिळाली नाही. आणि त्याची व्हिडिओ केली तीसुद्धा एवढी चालली नाही. तर ही आपण रचना ऐकूया लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या या गाण्यानं करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

मालिका माफ करा, आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग 62. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात पहिलं गीत आपण ऐकलं हापूस या चित्रपटातून. अंजली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुवर्णा माटेगावकर, अनुराधा मराठे, प्रांजली बर्वे यांनी गायलेलं हे गीत होतं. संदीप खरे यांचं संगीत होतं, सलील कुलकर्णी यांचं.

मक्याच्या शेतात सोन्यावानी चमकत होती मक्याची कणस आणि तुझ्या आजीचे केस भी लय देखणे असणार ही याला.

क्लिंटन सरेजो आणि डॉक्टर श्रीराम लागू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुक्ता या चित्रपटातील हे गीत होतं, जोनकी पटेल यांचं, संगीत होतं आनंद मोडक यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: एलिझाबेथ म्हणजे काय?
1: ती इंग्लंडची राणी होती.
0: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ.
0: टिकाऊ?
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
0: ही पण टिकेल. बावली बांगड्या घ्या, बावली बांगड्या घ्या, बावली बांगड्या घ्या.
2: एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं शरीर दाते आणि सहकाऱ्यांच्यासोबत. परेश मोकाशी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी.

कळत नकळत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं, आनंद मोडक यांचं, संगीत होतं सुधीर मुघे यांचं. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोत्या मध्यरात्रीचं 1:01 होत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात दीपक चॅटर्जी यांचं गायन. ऐकूया राग चंद्रकंस. विलंबित बंदिश एक तालानेबद्ध असून बोल आहेत मांग जो होत तू. द्रुत बंदिश 3 तालानेबद्ध असून बोल आहेत एरी कैसी जाऊ पनिया भरन. तबला साथ आहे दिलशाद खान यांची, हार्मोनियम साथ केली आहे डी व्ही करंदीकर यांनी. ऐकूया दीपक चटर्जी यांचं गायन राग चंद्रकंस.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होता दीपक चटर्जी यांचं गायन. आपण ऐकलात राग चंद्रकंस. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 आणि 40 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. मालिका विशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जाणून घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा भाग 6.
1: जाणून घेऊ भासकवी महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 6 भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची आख्यायिकांवर आधारित नाटकं. याचा 2 भाग. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वा काय गायलंय नाही हे पद.
1: अरे पण हे पद काय आजचं नाहीये,
0: म्हणजे
1: गेल्या 2000 वर्षापासून गायलं जात आहे हे पद.
0: म्हणजे अगदी संस्कृत मध्येही गात आहे
1: तर काय. अरे शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवट होतो एका श्लोकानी. उदयती ही शशांक हा कामिनी गंड पांडू, कामिनीच्या गळ्याप्रमाणे गौरवर्णाचा चंद्र उगवलाय.
0: हाय हाय हाय काय कल्पना आहे वा.
1: आणि मृच्छकटिकातला श्लोकही भासाच्या चारुदत्त नाटकातल्या श्लोकाचं अनुकरण करतो.
0: हो का.
1: भासाचा श्लोक आहे उदयती ही शशांक हा क्लिन्न खर्जूर पांडू.
0: क्लिन्न खर्जूर पांडू म्हणजे ओल्या खजुराच्या गोळ्यासारखा. अरे अरे अरे अरे अरे कुठे तो कामिनी गंड आणि कुठे हा क्लिन्न खर्जूर.
1: असू द्या असू द्या. पण शूद्रकाचं एवढं 10 अंकी मृच्छकटिक नाटक ही भासाच्या चारुदत्त नाटकाची सुधारून वाढवलेली आवृत्तीच आहे असं विद्वान मानतात.
0: नाही नाही कशावर ना, उलटही असू शकतं. म्हणजे चारुदत्त नाटक ही मृच्छकटिकाची संक्षिप्त आवृत्ती आहे असंही असू शकतं.
1: असं काही विद्वान मानतात खरं, पण त्यांची संख्या कमी आहे. चल पण आता बाकी चर्चा न करता चारुदत्त नाटकाची कथाच पाहूया आपण.
0: बरोबर ठीक आहे. तर त्याचं असं होतं की अभिरूप पती नावाचा म्हणजे योग्य पती मिळवून देणारा उपवास नटी करते. त्याच्या पारण्यासाठी पाहुणा बोलवायचा असतो.

0: चारुदत्ताचा मित्र विदूषक मैत्रेय हा तिथून जात असतो. सूत्रधार त्यालाच भोजनाचं निमंत्रण करतो. मैत्रेय ते स्वीकारत नाही, पण या निमित्ताने त्याचा प्रवेश मात्र रंगमंचावर होतो.
1: इकडे चारुदत्त आपल्या दारिद्र्याला बोल लावत असतो. त्याच वेळेला अत्यंत सुंदर आणि दागिन्यांनी मढलेल्या अशा वसंत सेना गणिकेचा पाठलाग करत शकार आणि विट हे चारुदत्ताच्या घराशी येऊन पोचतात.
0: बरोबर.
1: अक्षरांची आणि शब्दांची उलटापालट करणारा, स्वतः भित्रा असूनही बढाया मारणारा, नेमक्या भलत्या गोष्टी नको त्यावेळी बोलणारा आणि वासनेनी पछाडलेला असा हा शकार आहे.
0: अंधाराचा फायदा घेऊन शकाराला चुकवून वसंत सेना चारुदत्ताच्या घरात शिरते. ती सापडली तर माझ्या हवाली करा म्हणून चारुदत्ताला धमक्या देऊन शकार निघून जातो.
1: शकार हा नीच मनुष्य माझे दागिने ओरबाडण्यासाठी माझ्या मागे लागला होता. मौल्यवान दागिने त्याच्या हाती लागू नयेत म्हणून मला ते इथेच ठेवू द्या असं वसंत सेना चारुदत्ताला विनवते.
0: बरोबर.
1: चारुदत्त ते मानतो आणि मैत्रेयाला सोबत देऊन तिला तिच्या घरी परत पाठवतो. बर का, त्या ठिकाणी ते चंद्राचं वर्णन करणारं मगाचं गाणं येतं.
0: बरोबर. आता आली सिच्युएशन माझ्या लक्षात.
1: हा,
0: चारुदत्त नाटकाचा दुसरा अंक त्या मनानं लहानसाच आहे बर का. त्याचं कथानक घडतं ते वसंत सेनेच्या घरात. मदनिका ही तिची दासी. चारुदत्ताविषयी आपल्या मनात उत्पन्न झालेली प्रेमभावना वसंत सेना मदनिकेला सांगते.
1: तितक्यातच संवाहक नावाचा माणूस बेदरलेल्या अवस्थेत तिथे येतो. आपण चारुदत्ताचे नोकर आहोत आणि जुगारात हरल्याने आपल्या मागे इतर जुगारी लागलेत असं तो सांगतो.
0: बरोबर.
1: वसंत सेना त्याला अभय देते आणि त्या जुगाऱ्यांना पैसे देऊन त्यांची बोलवण करते.
0: वसंत सेनेचा चेट म्हणजे हुजऱ्या अतिशय उत्तेजित अवस्थेत प्रवेश करतो. एका बौद्ध भिक्षूला आपण माजलेल्या हत्तीच्या कचाट्यातून सोडवल्यावर बाकीची माणसं पाहत राहिली, पण एका गरीब वाटणाऱ्या माणसानं आपल्याला त्याच्या अंगावरचं उपरणं बक्षीस दिलं ही हकीकत तो सांगतो. वसंत सेना उत्सुकतेनं सज्जात जाऊन पाहते तर तो मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून अपेक्षेप्रमाणे चारुदत्तच असतो.
1: एका मागोमाग घडलेल्या प्रसंगांनी वसंत सेनेचं चारुदत्तावरचं, त्याच्या सहृदय स्वभावावरचं प्रेम अधिकच वाढीला लागतं.
0: पुढे या कथानकाचे धागे भासानं आणखीनच घट्ट केलेत. वसंत सेनेचे दागिने चारुदत्त मैत्रेयाकडे सांभाळायला देतो आणि दोघेही निश्चिंतपणे झोपतात. वसंत सेनेच्या दासीचा प्रियकर सलज्जक हा मध्यरात्री चारुदत्ताकडे घरफोडी करतो आणि हे दागिने पळवतो. चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर चारुदत्ताच्या घरी एकच हलकल्लोळ होतो.
1: हो ना, चारुदत्त तर अगदीच खचतो. तो म्हणतो, कश्रद्धास्यती भूतार्थम सर्वो माम तुलयिष्यती, शंकनीया ही दोषेषु निष्प्रभावा दरिद्रता.
0: वा,
1: याचा फार छान अनुवाद मृच्छकटिकाच्या मराठी भाषांतरात केलाय देवलांनी.
0: ऐक ना.

हा आकांत ऐकून चारुदत्ताची पत्नी तिथे येते आणि आपला एकमेव रत्नहार चारुदत्ताला देते आणि तो वसंत सेनेला देऊन

0: तिच्या दागिन्यांची परतफेड करा असं चारुदत्ताला सांगते.
1: चारुदत्त नाटकाचा चौथा अंकही अनेक वेगवान घटनांनी भरलेला आहे. वसंत सेना चारुदत्ताचं चित्र पाहत त्याच्या विचारात गढून गेलीये. तितक्यात वसंत सेनेला तिची आई बजावते की शकाराची गाडी बाहेर येऊन उभी राहिली. तिच्यात बसून तिनं शकाराकडे गेलं पाहिजे. या प्रकाराने वसंत सेना खट्टू झाली नसली तरच नवल.
0: तेवढ्या चारुदत्ताच्या घरून चोरलेले दागिने घेऊन सलज्जक वसंत सेनेकडे येतो. त्याची प्रेयसी मदनिका ते दागिने लगेचच ओळखते. त्यानं केलेल्या चोरीबद्दल ती त्याला बोल लावते. ती सांगते की ते दागिने घेऊन चारुदत्तानंच आपल्याला पाठवलंय असं त्यानं वसंत सेनेला सांगावं. इतक्यात वर्दी येते की वसंत सेनेला भेटण्यासाठी चारुदत्ताकडून मैत्रेय आलाय.
1: मैत्रेय येतो आणि वसंत सेनेला रत्नहार देतो. तो सांगतो की वसंत सेनेचे दागिने चारुदत्तानी जुगारात लावले आणि तो ते हरला. त्याची भरपाई म्हणून हा हार स्वीकारावा. वसंत सेना तो हार घेते आणि लगेचच मैत्रेयाकडे परत देते. हे होतंय ना होतंय तोच मदनिका येते आणि चारुदत्ताकडून कोणीतरी आल्याचं सांगते.
0: आता खरी गंमत होते. सलज्जक वसंत सेनेच्या दागिन्यांचं भांड घेऊन येतो आणि आपल्या घरी केव्हाही चोरी होण्याची शक्यता असल्यानं चारुदत्तानं दागिने परत पाठवल्याचं सांगतो.
1: याला उत्तर म्हणून वसंत सेना एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट करते. ती मदनिकेचा हात सलज्जकाच्या हाती देते आणि तिलाच ते दागिने देते आणि स्वतः चारुदत्ताकडे जायला निघते.
0: हेच कथानक घेऊन शूद्रकानं मृच्छकटिक नावाचं अप्रतिम नाटक रचलंय. चारुदत्त आणि मृच्छकटिक यांच्यात फरक काय आहे असं आपल्याला नक्की वाटेल तो ऐकूया डॉक्टर मंगला मिराजदार यांच्याकडून.
2: 20व्या शतकाच्या पूर्वार्धात भासाचं चारुदत्त प्रकाशात आलं आणि मग चारुदत्त आणि वसंत सेना यांच्या प्रेमकथेवर आधारलेलं चारुदत्तच मृच्छकटिकचा आधार असल्याचं स्पष्ट झालं. चारुदत्तचं कथानक 4 अंकात संपतं. हे कथानक मृच्छकटिकातही जवळजवळ तसंच आहे, मात्र त्याचे 10 अंक आहेत. चारुदत्तातली शब्दरचना, कल्पना अलंकृत स्वरूपात मृच्छकटिकात बघायला मिळतात. अनेक विद्वानांच्या मते मृच्छकटिक ही चारुदत्तची मोठी आवृत्ती आहे, मात्र हे मत काही प्रमाणातच खरं आहे. 4थ्या अंकाच्या शेवटी वसंत सेना चारुदत्ताकडे जायला निघते एवढ्या निवेदनावरच चारुदत्त पूर्ण झाल्याने ते अचानक संपल्यासारखं वाटतं. वसंत सेना आणि चारुदत्त यांची प्रेमकथा अपुरी राहून रसभंग झाल्यासारखा वाटतो. ही कथा पूर्ण करण्याच्या भावनेतूनच शूद्रकांनी पुढचे 6 अंक वाढवले आहेत, पण ती केवळ संख्यात्मक वाढ नसून पहिल्या 4 अंकांचंही त्यांनी पुनर्लेखन केलेले. मुळात भासालाही चारुदत्त नाटकाच्या अपुरेपणाची जाणीव होती असे संकेत नाटकातच मिळतात. वसंत सेना म्हणते, हे अलंकार घेऊन आर्य चारुदत्ताकडे जाऊया. त्यावेळी तिची सखी म्हणते, अभिसारिका सहाय्यभूतम दुर्दिनम उन्नमितम. अभिसारिकेला मदत करण्यासाठीच आकाश मेघाने किती काळवंडून गेलाय. वादळी पावसाच्या वर्षावात वसंत सेना आपल्या प्रेमिकाकडे जाणार आहे हे सुचवणाराच हा निर्देश आहे. मूळ चारुदत्त अलंकृत करताना शूद्रकांनी काही बदलही केले आहेत. शकाराच्या पाठलागाने घाबरलेली वसंत सेना चारुदत्ताच्या घरात शिरते, त्यानंतर तिला सुखरूप घरी पाठवण्याचं काम विदूषक करतो. मृच्छकटिकात चारुदत्त स्वतःच तिला पोचवायला गेला आहे. मृच्छकटिकाच्या 2 अंकात जुगाऱ्यांचं दृश्य नवीन आहे. त्यातून कर्जबाजारी झालेल्या संवाहकाच्या कर्जाची फेड आणि त्याचे भिक्षू होऊन पुढे वसंत सेनेला वाचवणं हे नाट्यमय प्रसंग आले आहेत. चारुदत्तात आर्यक पालक कथेचा निर्देश नाही. मृच्छकटिकात पार्श्वभूमीलाही राज्यक्रांतीची घडामोड दाखवून रंगत आणली आहे. मृच्छकटिकात शकाराचा अहंकार, त्यांनी चेटाची केलेली छळणूक विस्ताराने आल्याने त्याची खलनायकी ठसठशीत झाली आहे. भासाप्रमाणेच मृच्छकटिकात शूद्रकानेही नाट्यशास्त्राच्या परंपरेच्या बाहेर जाऊन नाट्यलेखन केल्याचं दिसतं. राजमार्गावर जुगाऱ्यांचं भांडण, शर्विलकांनी घराला भोग पाडून केलेलं चौर्यकर्म, 2 रक्षकांच्या वागण्यातील फरक, वसंत सेनेचा गळा दाबून केलेला खून आणि शेवटी चितारोहण हे सर्वच प्रसंग संस्कृत साहित्यात नवीन आहेत. 4 अंकांचं चारुदत्त आणि मृच्छकटिकचा पूर्वार्ध यात साम्य असलं तरी चारुदत्ताच्या मुलाच्या रोहसेनाच्या सुवर्णगाड्यासाठी केलेल्या हट्टापासून म्हणजे मृच्छकटिकाच्या प्रसंगापासून शूद्रकांनी कथानकात परिवर्तन केलंय. त्यात कथानकाची भक्कम वीण ही शूद्रकाचे नाटककार म्हणून सामर्थ्य नक्कीच दाखवते, मात्र मूळ कथानकाचं श्रेय निश्चितपणे भासाकडेच जाते.

0: अरे बोलता बोलता आपण भासाची 13 पैकी 12 नाटकं पाहिली की? आता राहिलं एकच नाटक,
1: कोणतं?
0: ते म्हणजे अविमारक. ही कथा मूळ येते ती बौद्ध जातकांमध्ये. गुणाढ्यांनी आपल्या बृहत कथेतही या कथेचा समावेश केला असावा असं दिसतं.
1: बरोबर.
0: मेंढ्याचं म्हणजे अवीचं रूप घेऊन वावरणाऱ्या राक्षसाला मारण्याचा पराक्रम कथानायकांनी बालपणीच केलाय, म्हणून त्याला अविमारक असं नाव पडतं.
1: अद्भुत साहस आणि काहीसा उच्छृंखल प्रणय यांनी सजलेली ही कथा सुरू होते ती कुंतीभोज राजाच्या राजवाड्यात. कोणत्याही वधूपित्याप्रमाणे राजा कुंतीभोज हा आपली सुस्वरूप कन्या कुरंगी हिच्या विवाहाच्या काळजीत आहे. काशीचा राजा आणि सौवीर देशचा राजा या दोघांनी आपल्या मुलांसाठी कुरंगीला मागणी घातली आहे.
0: मध्यंतरी असं होतं की राजकन्या फिरायला निघालेली असताना एक माजलेला हत्ती चाल करून येतो आणि तो कुरंगीवर प्रहार करणार इतक्यात एक तरुण त्याच्यावर जोरदार हल्ला चढवतो आणि कुरंगीचे प्राण वाचवतो. अर्थातच हा तरुण म्हणजेच आपला नायक अविमारक.
1: कुरंगी अविमारकाच्या प्रेमात पडते, अर्थात अविमारकही कुरंगीकडे आकृष्ट झालाच आहे. राजाच्या सेवकांनी चौकशी केल्यावर समजतं की तो सामान्य कुळातला एक युवक आहे, त्यामुळे राजकन्येचा विवाह त्याच्याशी होणं हे त्यावेळच्या कल्पनांप्रमाणे शक्यच नसतं.
0: कुरंगीची दाई आणि तिची सखी नलिनिका या कुरंगीची भेट घेण्यासाठी अविमारकाला अंतःपुरात बोलावतात. अविमारक चोराच्या आविर्भावात हातात एक तलवार आणि दोरी घेऊन येतो आणि वर्षभरापेक्षा अधिक वेळ अंतःपुरातच लपून राहतो. अर्थातच या काळात कुरंगीशी त्याचा गांधर्व विवाह होतो.
1: ही गोष्ट मात्र थोडी कृत्रिम वाटते. आपल्या अंतःपुरात काय घडलंय याची बातमी राजाला वर्षभर लागू नये हे मोठं आश्चर्यच नाही का?
0: खरंय तुझं म्हणणं, पण वर्षभराने का होईना, कुरंगीच्या महालात काहीतरी गडबड आहे ही बातमी राजा कुंतीभोजाकडे पोचते. आता आपलं बिंग फुटणार या भीतीने कुरंगी बेशुद्ध पडते आणि तो बाका प्रसंग टाळण्यासाठी अविमारक गुप्तपणे अंतःपुरातून बाहेर पडतो.
1: तिथून बाहेर पडल्यावर कुरंगीचा विरह असह्य होऊन तो धडधडत्या वणव्यात शिरून आत्मघात करायला प्रवृत्त होतो. मात्र अग्नी त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला भस्मसात न करता सुखरूप ठेवतो. एरवी चांगला शूर असलेला अविमारक यावेळी मात्र अगदीच दुबळा भासतो.
0: यानंतर थोड्याच काळात एका विद्याधराकडून अविमारकाला एक जादूची अंगठी मिळते. ती ज्याच्याकडे असेल त्याला मनात येईल तेव्हा अदृश्य होता येत असतं. अंगठीचा उपयोग करून अदृश्य रूपात तो कुरंगीच्या महालात येतो. तर इकडे एक वेगळंच संकट उभं ठाकलेलं आहे.
1: हो, कारण मधल्या काळात कुरंगीचा विवाह काशीचा राजपुत्र जयवर्मा याच्याशी करण्याचं ठरतं. त्या विवाहाची तयारीही सुरू होते. अर्थात यामुळे सौवीर देशाचा राजा रागवेल ही धास्ती कुंतीभोजाला वाटत असतेच. पण विचार करता करता त्याच्या लक्षात येतं की मधल्या काळात फक्त काशीच्या राजाकडून कुरंगी संबंधी चौकशी झाली आहे, सव्वीर राजाकडून त्याबद्दल काहीच हालचाल झालेली नाही. पण या गोष्टीचा अधिक विचार करायला आता त्याच्याकडे मुळी फुरसतच नाहीये.
0: अविमारकाचा विरह असह्य होऊन कुरंगी गळफास लावून आत्महत्या करण्याच्या बेतात असते. ती तसं करणार एवढ्यात अंतःपुरात गुप्तपणे पोचलेला अविमारक तिला वाचवतो.
1: बरोबर.
0: या प्रसंगानंतर मात्र अविमारक कुंतीभोजासमोर प्रकट होण्याचं ठरवतो. तो प्रकट होतो सौवीर देशाचा राजपुत्र म्हणून आणि कुंतीभोजाच्या राज्यातच वर्षभर सामान्य माणूस म्हणून राहिल्याचं सांगतो.
1: बरोबर.
0: आता कुंतीभोजाला मोठा स्पेस पडतो. त्यांनी कुरंगीचा विवाह काशीच्या राजपुत्राशी ठरवलाय.
1: बरोबर.
0: आणि सौवीर देशाचा राजपुत्र तर समोर उभा ठाकलाय. आता काय करायचं?
1: हा, पण तेवढ्यात आणखीन एक अद्भुत घटना घडते. अचानकपणे नारद मुनी प्रकट होतात, पण ते कळ लावण्यासाठी नाही तर खरोखरच हा सगळा पेच सोडवण्यासाठी. सौवीर देशाचा राजपुत्र विष्णुसेन म्हणजे आपला नायक अविमारक असल्याचं ते कुंतीभोजाला सांगतात.
0: ते सांगतात की काशीच्या राणीला एक मुलगा झाला, तो तिने आपल्या बहिणीला म्हणजे सौवीर देशाच्या राणीला दिला. तो मुलगा म्हणजेच हा अविमारक. ही गोष्ट त्या दोघींनी आणि त्यांनी आणि त्यांच्या परिवारानेही गुप्त ठेवलेली असते. साक्षात नारद मुनींनी स्वतः प्रकट होऊन दिलेला हा निर्वाळा. त्यामुळे अर्थातच कुरंगी आणि अविमारक यांच्या विवाहाच्या मार्गातले सगळे अडसर दूर होतात आणि त्यांचं पुन्हा मिलन होतं.
1: ही झाली या नाटकाची कथा. पण हे नाटक भासाच्या इतर नाटकांसारखं वाटत नाही. दूतवाक्य या एकांकिकेमध्ये कृष्णानं आपली अस्त्र बोलावण्याचा चमत्कार केलाय, तसंच

0: आविमारक हा गुप्त रूपानं कुरंगीच्या अंतपुरात राहतो. अग्निप्रवेश करूनही तो जळत नाही. जादूच्या अंगठीच्या मदतीने तो गुप्त रूपानं पुन्हा अंतपुरात येतो आणि शेवटी नारद मुनींनी प्रकट होणं आणि अविमारकाच्या जन्माची हकीकत सांगणं अशा अतिमानवी स्वरूपाच्या अनेक गोष्टी या एका नाटकात त्यानं दाखवल्यात.
1: आणखी सांगायचं तर अविमारकानी कुरंगीच्या अंतपुरात वर्षभर लपून राहणं आणि तिच्याशी गांधर्व विवाह करणं ही गोष्ट सुद्धा भासाच्या इतर नाटकांमध्ये आढळणाऱ्या नीतिकल्पनांपेक्षा अगदी वेगळी, म्हणजे जवळजवळ अनैतिक म्हणावी अशीच आहे.
0: खरंय, संस्कृत साहित्याचा एकूण प्रवास पाहिला तर नारद मुनी हे मुख्यतः पौराणिक कथांमध्ये येतात, म्हणजेच ते तुलनेनी नवे आहेत. आश्चर्य म्हणजे कृष्णाच्या आणि रामाच्या कथेवर आधारित असणाऱ्या भासाच्या नाटकांमध्ये जिथे नारद मुनींचा प्रवेश घडवता येईल अशा नाटकांमध्ये देखील नारदाचं पात्र भासानं घातलेलं नाही.
1: तसंच जादूची अंगठी, तिच्या साह्याने काही अतिमानवी गोष्टी करणं ही कल्पनाही जुन्या संस्कृत साहित्यात फारशी आढळत नाही.
0: हो ना,
1: या नाटकात मात्र ती कथानकाचं महत्वाचं साधन बनते.
0: हा मात्र एक आहे बरं का, भासाच्या इतर नाटकांमध्ये फारसं न आढळणारं निसर्गाचं वर्णन या नाटकात दिसून येतं. सूर्यास्त, मध्यरात्रीचा मिट्ट काळो, नदी, वसंत ग्रीष्म सारखे ऋतू, त्यांची वर्णनं हे अविमारकाचं आणखीन एक वैशिष्ट्य ठरतं.
1: कथानकाचा वेगळेपणा आणि त्यातली अद्भुततेची झालर यामुळे अविमारक हे नाटक भासाच्या इतर नाटकांचे इतकं लोकप्रिय नाहीये. मनुष्याचे मनोव्यापार दाखवण्याचं भासाचं कौशल्य या नाटकात तितकंसं प्रकट होत नाही असं सतत जाणवतं.
0: या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे नाटक भासानं रचलेलं नसावं, ते केव्हा तरी भास नाटकांच्या बाडामध्ये ठेवलं गेलं असावं आणि नंतर गणपती शास्त्रींना सापडलं असावं आणि केवळ तिथे सापडल्यामुळे ते भासाचं म्हणून गणलं गेलं असावं असं आपलं काही विद्वानांचं मत आहे बरं का.
1: हो, पण नेहमीची चाकोरी सोडून भासाने हा एक नवीन प्रयोग करून पाहिला आहे असं का म्हणू नये असा प्रश्नही विचारणारे रसिक आहेतच.
0: खरंय, पेच मोठा अवघड आहे. मात्र तरी सुद्धा भासाच्या नाटकांच्या सध्या उपलब्ध असणाऱ्या सगळ्या आवृत्त्यांमध्ये अविमारकाचा समावेश केलेला असतो हे निश्चित.
1: काव्याकडे केवळ साहित्यकृती म्हणून न पाहता इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं की अशा अनेक गोष्टी पुढे येतात. एखाद्या कवीची स्वतःची रचना कोणती, त्याच्या रचनेवरून दुसऱ्या कोणीतरी केलेली रचना कोणती आणि एखाद्या जुन्या सुप्रसिद्ध कवीच्या नावावर आपलं प्रसिद्ध केलेलं काव्य कोणतं.
0: हो हो हो हो, जरा थांबा जरा थांबा, पुन्हा तुम्ही काहीतरी अवघड अवघड बोलायला लागलेला आहात बाई.
1: अरे नाही रे नाही, अवघड काही नाहीये.
0: मग
1: आता हे बघ, भासाचं चारुदत्त नाटक ही मूळ कृती.
0: बरोबर.
1: त्याच्या कथेमध्ये भर घालून शूद्रकानी रचलेलं मृच्छकटिक नाटक.
0: बरोबर.
1: आता या दोन्ही साहित्य कृती चांगल्या आहेत आणि त्या त्यांच्या त्यांच्या लेखकांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.
0: पण त्याच्यात एवढं आश्चर्य काय आहे, यापेक्षा वेगळं असं काय असणार आहे.
1: अरे केवळ तेवढंच नसतं काही.
0: मग
1: आपलं काव्य आपल्या नावाने प्रसिद्ध केलं तर कदाचित ते रसिकांना पसंत पडणार नाही, ते खपणार नाही. म्हणून आपलं काव्य पूर्वीच्या एखाद्या प्रसिद्ध लेखकाच्या नावाने प्रसिद्ध करायचं आणि आपल्याला ते सापडलंय, आपण स्वतः त्याचे लेखक नाही तर केवळ संपादक आहोत असं भासवायचं, असा उद्योग करणारे बहाद्दरी असतात या क्षेत्रात. बरं,
0: कमाल आहे. म्हणजे भासाच्या नाटकांमध्येही अशा पद्धतीनं घुसायचा प्रयत्न केलाय की काय कुणी. भलतच इंटरेस्टिंग दिसतं हे प्रकरण, जरा जरा जरा तपशीलवार सांग ना.
1: सांगते सांगते. झालं असं की गुजरात मधल्या गोंडल या ठिकाणाहून 1941 साली यज्ञफल या नावाचं एक नाटक प्रसिद्ध झालं.
0: बर.
1: त्याच्या संपादकांचं म्हणणं असं की यज्ञफल हे भासाचं नाटक आहे.
0: बर.
1: आणि आपल्याला त्याची दोन हस्तलिखित मिळालेली आहेत.
0: बर, मग पुढे काय झालं.
1: मग पुढे काय, ते नाटक खूप गाजलं, त्याच्यावरची चर्चा पुढे जवळजवळ 15 वर्ष चालू होती. हे नाटक भासाच आहे असं मानणाऱ्या विद्वानांनी तसे निबंध लिहिले, परिषदांमध्ये सादर केले आणि इतर काहींनी ते नाटक भासाचं असणं शक्य नाही असा दावा मांडला.
0: ते भासाचं नाही असं म्हणणारे विद्वान ते कोण होते आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं.
1: सांगते. महामहोपाध्याय वावी मिराशी, जी सी झाला आणि डी आर मनकड यांनी यज्ञफल नाटक भासाचं नसावं असं मत दिलं.
0: बर.
1: नाटकाच्या कथेत असणारा आधुनिक कल्पनांचा समावेश आणि नाटकातल्या संस्कृत भाषेवर असणारा आधुनिक प्रादेशिक भाषेचा प्रभाव ही मुख्य कारणं त्यांनी त्यासाठी दिलेली होती. जी सी झाला यांनी तर प्रादेशिक भाषेच्या प्रभावाची जवळ

0: केवळ 50 उदाहरणच आपल्या लेखात दिलीत.
1: नाही, पण केवळ भाषिक प्रभावावरून काय सिद्ध होणार होतं? तर ज्यानं नाटकाची हस्तलिखित प्रत तयार केली त्याच्या हातूनही या गोष्टी होऊ शकतातच ना.
0: बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मुख्य गोष्ट ही होती की आपल्याकडची ती तथाकथित हस्तलिखित संपादक महोदय कोणाला दाखवायला तयार नव्हते.
1: बरोबर,
0: त्यामुळे पेज कायमच राहिला होता.
1: वा,
0: पुढे तर हा प्रश्न एका वेगळ्याच वाटेवर गेला. ती नाटकं संपादकांच्या सांगण्यावरून मी रचलीयत आणि ही गोष्ट ओळखता यावी म्हणून नाटकाच्या मजकुरात काही शाब्दिक खुणा घालून ठेवल्या आहेत असं सांगणारे एक लेखकच पुढे आले.
1: आणि हा प्रश्न तिथे संपला असंच ना?
0: नाही ना.
1: म्हणजे काय?
0: तसं नाहीये.
1: मग
0: हे लेखक महोदय खरं बोलत नसतील
1: का?
0: ती नाटकं भासाची नसतील कदाचित, पण ती आधुनिक नक्कीच नाहीयेत असं मानणारा विद्वानांचा एक वर्ग उत्पन्न झाला. अगदी 7-8 वर्षापूर्वीही या यज्ञफल नाटकाची नवीन आवृत्ती निघाली ती त्यामुळेच.
1: पण या सगळ्या घडामोडींमध्ये भासाच्या नाटक चक्रात मात्र यज्ञफल नाटकाचा समावेश झालेला नाही, हे बरोबर ना?
0: अगदी बरोबर, तेवढं मात्र झालेलं नाही आणि आता ते होणारही नाही. बर चल, उशीर होतोय मला, आता निघायला हवं.
1: हो,
0: बाकी गप्पा नंतर मारू.
1: अगदी अगदी, चल पुन्हा भेटूया.
2: जाणून घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 6वा भाग आताच आपण ऐकला. लेखन होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांचं, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग डॉक्टर मंगला मिराजदार, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य रोहिणी केस्ते आणि सादरकर्त्या होत्या.

श्रोते हो, या पुढच्या भागात भासाची पात्र योजना याबद्दल आपण ऐकणार आहोत. ऐकत राहा जाणूनी घेऊ भासकवी, ही कार्यक्रम मालिका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात जाणून घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा भाग 6. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे ठीक 2 वाजले आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 जास्त कथासंग्रह ज्यांचे प्रकाशित आहे त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार आशाताई.
2: नमस्कार.
1: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या नेमकी याची सुरुवात कशी काय झाली, कारण कुठनं तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला.

0: आणि ती सुरुवात होत असते. आपली सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात इतकी अजाणतेपणे झाली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही. मी अगदी 9वीत असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये आमच्या घरची एक मोलकरीण आहे जिप्री म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं. म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथारूपाने होती. म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे अशा तऱ्हेचं अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली. पण ती इतकी अननोईंगली झाली. त्याच्याही आधी आम्ही सास्ती कॉलरीजमध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डरमध्ये एक सास्ती कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता. तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला, आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला. पण तो लेखसुद्धा कथास्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घरं पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला. सगळे ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना. आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले. म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे. म्हणजे त्यांचे घरं पाण्यात बुडले होते, त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं. आपल्यासारख्यांचे घर जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोळ कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का, पण ते आम्हाला करायचे अशासारखं. नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले. म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेखलेला होता अशी एक. पण तो लेखही कथात्मक होता.
0: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
1: लग्नानंतर म्हणा.
0: पण मग जेव्हा मराठीमध्ये एम ए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
1: मराठीमध्ये एम ए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही.
0: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे.
1: नाही नाही, ते फार चुकीचं पेपर मध्ये आलं ते. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आणि ते सुनामीवर आधारित नाही आहे. भूमी कादंबरी मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला. मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं, तिथे राहत होती. आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे. तर मी तिच्याकडे आली, कडलूरला राहिली. आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा, ती असते ती कोणती नायडू अम्मा, तिचं घराचं बंद दार, हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती. म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला एक किताब कुठे मिळाली? तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा? तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
0: भूमीची कथा नेमकी काय आहे?
1: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते, आणि ती या कडलूर यासारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभव मी घेतला होता तिथे वाढते. आणि तिची ती नायडू अम्मा असते, तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटलं जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं. आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची आहे की ती. आणि मग तिची ती मरते, तिची ती नायडू अम्मा तिची जी असते. तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही रणघण नसतं. ती गेल्यावरती ती येते, कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती. पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे, आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात एक मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते. म्हणजे राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे. आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाचे, की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्यावेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्या पुढे तू तुझं नोकरीकडून तू शिक. म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती बी ए होते आणि मग ती एम ए होते. आणि मग त्या देवस्थळी बाईंचा मुलगा जो असतो शंतनू, त्याच्याशी ती लग्न करते. तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो. स्वतः देवस्थळी बाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू. पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे, दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारणं असतात. तसं ते एक कारण आहे. कोणती बरं एक इंग्लिश कादंबरी होती ऍन रँडची आहे ती, पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतरी प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची, त्या माणसाची लग्न केल्यावरती त्या संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं, त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
0: थोडंसं
1: ते काय मी म्हटलं ना, अंतर्गत प्रवाह असतात ते.
0: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का, कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा?
1: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू, अनिल, कुसुमाग्रज, त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीने कविता केली, ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
0: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा?
1: असं नाही सांगते, कारण की मला माझी कथा आवडतच नाही. लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं होतं.
0: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
1: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो, जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरीसुद्धा कथात्मकच आहे. म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही या त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध, असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
0: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं. मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
1: आहे, पण ती किने मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूवी भेरे, त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं. ती पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती. पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकडून, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं, पण मला ती आवडत नाही कादंबरी.
0: झुंबर बाबतीत काय म्हणणं?
1: झुंबर ठीक ठीक आहे, ते खूप छान कादंबरी ती नाही आहे.
0: उत्सव
1: बरी वाटते. उत्सवमध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते, आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात. त्या कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, तर तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सवमध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते, तिच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती ही माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा ती तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे देते, घर विकवा करते. सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हांचं घर गेल्यावर सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जिला काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते. अशा पद्धतीने ती.
0: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडत.
1: मला सानिया, सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे. आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या, तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेने ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या, तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू, आणि आम्ही श्री पु भागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगल्या गप्पा आहेत म्हणे तुमच्या, मग आम्ही प्रत्येक

0: त्याला काय वाटतं, कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं तर त्याच्या संबंधी आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: पण जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर काय असेल?
0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता, पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशील आणि विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं अवतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ॲक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ॲक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसंच्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्या मागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा, अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या याने, त्याची कथाही होते आणि त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी चांगली, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला. परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: दिलं आहे, पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा. तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती, पण सूरमध्ये त्या आयुष्यातल्या व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदलमध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलसे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेजण म्हणतात की ही वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला? त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य, ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही, असं मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपू काळे आहे, वपू काळ्यान कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं, पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे, त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ॲक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो, त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो, आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो. आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार, असं त्याला सारखं सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं आहे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो. आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस आबा मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे. आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो आबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकाला करतो. तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणारं कोण आहे आपण, त्याला त्याचं मन रमत नाही. म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं, त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं तीर स्पष्ट दिसतं. मारवा हा संधिकालाचा राग आहे, संदीप प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संदीप प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तरी स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपालकल्यामध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे, निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवरलं गाव, हे सगळे जे वेगळे वेगळे वेगळे वेगळे असे कथासंग्रह त्या त्या काळामध्ये असे घडले.

0: लिहिले.
1: हां
0: तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसंच व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलं आहे की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मीमध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते, मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव. नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही आहे पण हे छान असतं, वेगळं असतं, ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेपासून काही आपण एकदम कोणी पोहोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय म्हणजे दोन्ही?
0: मला ॲक्च्युअल फिलॉसॉफी तेव्हा करायचं होतं पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं, पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला, मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये. परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती LED मध्ये, पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते, पण त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे मराठीत एमकला क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद झाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहे त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे, मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे, पण तो ॲक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव. संगीत हे माध्यम आहे पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो, पण नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार झाला. चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं. असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: अहो, ते चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख चांगली लिहितात आहेत, ती उर्मिला पवार ती चांगली लिहिते आहे. त्या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं. म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले. साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण, चांगले लेखक सगळे चांगले आहेत. त्यांना मी शिकवावं असं काही नाही आहे, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कृत केलं,
0: जनस्थान पुरस्कार.
1: तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता. म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा मला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं. म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्याबरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठीतर्फे होती, कोणी हिंदीतर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोक आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवाले सुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं, मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला, सर्वानुमते मिळाला, तर मला आणि तो इलकुंचवारांच्या हस्ते दिला गेला, आनंद झाला मला. पण असं नाही वाटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाशीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय बा माझा आदिनाद म्हणून, आता याच्यानंतर मला माहित नाही, माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेने काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं आहे
0: जलसागर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल.
0: काही नाही, जलसागर म्हणजे वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले, पण ते खूप काही ते जमलेलं नाही आहे. जलसागरची एक मजा आहे, जलसागरचीच मजा आहे, पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथा संग्रह. तर आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्यानंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे, असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय, वाङ्मयचौर्य हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे, फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाईम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगवले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो, त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा हे जेलकुंजकरांनी सांगितलं. ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, तर ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसागर नावाचा सिनेमा आहे म्हणे, असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही, आमच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिकटून राहिले, कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसागरची कॅसेट आणली, तर हुबेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसागर कधी वाचलं नाही पाहिलं नाही, असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, सॉमरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस, त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती. 4:30 मी त्यांच्याकडे गेली, तर ते चहा करत होते. म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा बिया. तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या, तर तोही प्रसंग मला आठवला. की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं, तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे, तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल, असं त्यांनी सांगितलं.
1: सरते शेवटी आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: मी त्यांना इतकं सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला श्रुजकांमधून काम केलं होतं, आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता, दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने. त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
1: अशा ताई बघे आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
0: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला,
1: धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIRDTH मराठी उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

जोगवा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता, हरी हरे नाणी. श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं, संजय पाटील यांचं संगीत होतं, अजय अतुल यांचं.

सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेल्या दुनियादारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मंगेश कंगणे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंकज पडघम यांनी. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आपण ऐकलं. श्रेया घोषाल यांची गायलेलं हे गीत होतं गजेंद्र अहिर यांचं, संगीत होतं अजय अतुल यांचं.

झेंडा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीता पण ऐकलेत. ऋषिकेश रानडे यांनी गायलेले श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत होतं. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातीलच अजून एक गीत आपण ऐकणार आहात. श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं हे गीत. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आणि आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

बबन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुहास मुंडे यांचं हे गीत होतं. स्वर आणि संगीत होतं ओमकार स्वरूप यांचं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार वंदना विटणकर, संगीतकार अनिल मोहिले.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकत होतात. श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि स्वर होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.
1: Hey.

अशा भोसलेने गेलेले आरती प्रभू यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्या, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 3:30 होत आहेत. सादर करत आहोत मिश्र संगीत.

पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं हे नाट्यपद ऐकलं. स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही रचना, संगीत होतं

देवदिनाकर ही धावला या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलं. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं, बाळ कोल्हटकर यांची ही रचना होती. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत.

जोगवा या चित्रपटातील गीता पण ऐकल्यात आनंद शिंदे यांच्या स्वरात. संजय पाटील यांचं हे गीत होतं, संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR DTH मराठी उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:01 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सोहनी पांडा यांचं व्हायोलिन वादन. ऐकूया राग बैरागी. विलंबित गत एक तालात आणि द्रुतगात तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे वैभव धुमाळ यांची.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सोहिनी पांडा यांचं व्हायलिनवादन. आपण ऐकलात राग बैरागी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात रवींद्र परचुरे यांचं गायन. ऐकूया राग अहिरभैरव. विलंबित बंदेश ऐकताना देवद असून बोल आहेत तेरो जिया सुख पावे. द्रुतबंदेश एक तालात निबद्ध असून बोल आहेत सबे मिला आवाज. तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया रवींद्र परचुरे यांचं गायन राग अहिरभैरव.

शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रवींद्र परचुरे यांनी गायलेलं राग अहिर भैरव. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे
0: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

एक होता विदूषक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, आशा भोसलेंनी गायलेलं हे गीत होतं. नाधो महानोर यांचं संगीत होतं, आनंद मोडके यांचं. आता ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया ते माझे घर या चित्रपटातील रवींद्र भट यांचं गीत, स्वरणी संगीत सुधीर फडके.

कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतकार जगदीश केबुरकर, संगीतकार विश्वनाथ मोरे. आता ऐकूया शाब्बास सुनबाई या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे मीना मंगेशकर यांचं.

या कार्यक्रमातील आता शेवटचं गीत ऐकूया. श्रीकांत पारगावकर आणि सहकार यांच्या स्वरात एक डाव भुताचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 5:31 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा, भक्तिगीतांचा कार्यक्रम भावधारा.